श्रोत्यो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ 1948 अर्थात 22 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

0: मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुलोचना चव्हाण यांनी गायलेली सुशीला वझे यांची रचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकूया शांक नील यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग अजित कडकडे यांच्या स्वरात.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं शांक नील यांनी. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. सकाळचे 6:15 झाली आहेत. कार्यक्रमात शेवटी उषा मंगेशकर यांच्या स्वरात पारंपरिक रचना. संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: पारंपरिक रचना आपण ऐकली उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. काही भक्तिगीतं आपण ऐकली मंगल प्रभात या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता ऐकूया विचारपुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: आणि हा जो आठव्या अध्यायातला 19वा श्लोक आहे.
3: भूत ग्रामस्यैवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यह रागमे.
2: या श्लोकात भगवान म्हणतात की अर्जुना हे सर्व स्थावर जंगमरूप भूत समुदाय म्हणजे सर्व सृष्टी नाहीशी होऊन प्रलय काळामध्ये ब्रह्मदेवाच्या रात्रीत लय पावते आणि ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की पुन्हा उत्पन्न होते. तसं आपण पण रात्री झोपलो की सगळे व्यवहार किंवा सगळे संस्कार लीन झाले असतात अविद्येमध्ये, उठलो की पुन्हा सुरू होतात. याचाच आशय स्पष्ट करताना ज्ञानोबराय म्हणतात एरवी त्रिलोक्य हे धनुर्धरा ती गावीचा पसारा तो हा दिनोदो एक सारा मांडत असे. हे सगळं त्रैलोक्य हे धनुर्धर अर्जुना हा त्या गावाचा पसारा आहे. कुठला की दिवस उगवला की उत्पन्न होतो, रात्र झाला की मोडत जातो. पाटी रात्रीचा समुपावे आणि अपयसाची साठवी. ब्रह्मदेवाची रात्र झाली की हा सगळा प्रपंच ही सगळी सृष्टी आपोआपच काय होते त्या मूळ स्वरूपात साठवली जाते. म्हणून जेतीचा ते स्वभावे साम्याची आहे आणि म्हणून अशा प्रकारे जितल्या

0: ते त्या काळातील सृष्टी तशा प्रकारे राहते ना. उदाहरणार्थ ज्ञानोबा सांगतात की जैसे वृक्षपणे बीज असे आले. आता भला मोठा वृक्ष आहे, काय गंमतच आहे की सृष्टीची. आपण एखादा वटवृक्ष पाहिला ना, एवढा अवाढव्य असतो, दोन दोनशे चार चारशे वर्ष त्याचं वय सुद्धा असतं, पण त्याची बी फार बारीक लहान असतात, सूक्ष्म. आणि त्या वृक्षाचं आयुष्य संपलं ना, सगळा वृक्ष त्या बीजामध्ये असतो. बीज कणिके माझे समग्र वटत्व जैसे, असं एका ठिकाणी ज्ञानवाणीच म्हटलंय. पण जेवढा वृक्ष पुन्हा उत्पन्न होणार आहे ना, त्याचा सगळ्या नकाशासहित फांद्या फुलाफाईच त्याच्या आयुष्यासहित त्या एवढ्या लहान बीजामध्ये सामावलेला असतो. त्याप्रमाणे हे वृक्षपणे बीजाशी आले, किंवा मेघ हे गगन झाले. आता ढग गेले म्हणजे कुठं होता तो? जेव्हा ढग नाहीसे होतात म्हणजे आकाशरूपच होतात ना. तैसे अनेकत्व जिथं सामावले ते साम्य, म्हणजे अशा प्रकारे जी अनेक प्रकारची सृष्टी, अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असलेली, जी साम्याला म्हणजे एकरूपतेला येते, एका स्वरूपामध्ये विलीन होते ना, ती जी अवस्था आहे त्याला साम्य अवस्था म्हणतात. आणि त्यामुळे अशी जी विविधता असलेली सृष्टी ब्रह्मदेवाच्या गाढ झोपेमध्ये लीन होत असते, या अवस्थेला साम्य अवस्था म्हणतात. ती साम्य अवस्था आहे, ती अव्यक्त सृष्टी आहे. आणि हा जो विसावा श्लोक आहे आठव्या अध्यायातला,
1: परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति.
0: या श्लोकात भगवान सांगायला लागलेत अर्जुनाला की अर्जुना, तुला जी सृष्टीच्या प्रलयाची साम्यावस्था किंवा अव्यक्त रूपता सांगितली की नाही, म्हणजे अव्यक्त झालं काय झालं. आता कल्पना करा आपण सुद्धा की एखादा मनुष्य मृत्यू होतो म्हणजे त्याचा देह पडतो, पण त्यातला जो जीव आहे की नाही, तो बाहेर पडला की नाही, ती त्याची अव्यक्त अवस्था आहे ना. तशी या सृष्टीची ती अव्यक्त अवस्था आहे, पण ही अव्यक्त अवस्था सुद्धा, व्यक्त न होणं म्हणजे अव्यक्त, ती दोन प्रकारची असते. ती या अवस्थेतून वेगळी असलेली दुसरी एक अव्यक्त अवस्था आहे की ज्याला सनातन व्यक्त भाव म्हणतात ना. अव्यक्तता मात्र भूतसृष्टी नष्ट झाली, उत्पन्न झाली तरी ती कधी नष्ट होत नाही, अशी एक अव्यक्त सृष्टी आहे. भूतसृष्टी उत्पन्न होते तेव्हा ती साम्यावस्था नष्ट होते, ही तशी अवस्था नाही आहे. म्हणजे एक अर्थाने भूतसृष्टीची अव्यक्त अवस्था वेगळी आणि परमात्म्याची अव्यक्त अवस्था वेगळी. तसं हरिपदात अव्यक्त निराकार नाही जया आकार, तोही परमात्मा ही अव्यक्त स्वरूप आहे. आणि सृष्टी कधी कधी अव्यक्त होत असते, पण ही अव्यक्त व्यवस्था ती अव्यक्त ही वेगळी वेगळी आहे. हा कशी आहे, माऊली म्हणतात की तेवी आकार लोपासरशी जगाचे जगपण भ्रंशे. किंवा जेव्हा सृष्टी नाश होते ना, तेव्हा त्याचे आकार संपलेले असतात, जगाचं जगपण संपलेलं असतं, परी तेथे झाले ते तैसे तैसेचे असे. तैसे तया पै तया नाव सहज अव्यक्त आणि आकार आहे तेची व्यक्त, ते एकास्तविक सूचित असे. एरवी दोन्ही नाही, पण मात्र अव्यक्त झालेलं जग ब्रह्मदेवाच्या दिवशी पुन्हा व्यक्त होतं. हे व्यक्त होणं, अव्यक्त होणं, व्यक्त होणं असं नाही आहे. जसं आपलं अंतकरण रात्री गाढ झोपेत अव्यक्त होतं, सकाळी आलं की व्यक्त होतं. कारण अव्यक्त होतं म्हणून रात्री गाढ झोपेत आपल्याला काहीच कळत नाही ना. कारण ते अंतकरण ज्याला ज्ञान होत असतं तेच मुळामध्ये अज्ञानात विलीन झालं ना, ते अव्यक्त झालं, पुन्हा सकाळी जागे झालो की ते व्यक्त होतं. तसं व्यक्त अव्यक्त स्वरूपात होणारा विकार आहे ना, हे या पृथ्वीचं सृष्टीचं स्वरूप आहे. परंतु परमात्मा मात्र तसा आहे, तो कसा आहे, व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोन्ही भावातीत अनादिसिद्ध, त्याला व्यक्तही म्हणता येत नाही ना, अव्यक्त म्हणता येत नाही. अशा दोन्ही भावाच्या अलीकडे असलं जे अनादि आहे आणि सिद्ध आहे, उत्पत्तीरहित आहे आणि नेहमीच असतं ते. जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नसलेली न नाशे, अक्षरे पुसल्यानं पुसे अर्थ जैसा, जसं अक्षर पुसली म्हणजे अर्थ पुसत नसतो, तसं हे व्यक्त अव्यक्त सृष्टीचं रूप झालं तरी हे मात्र अव्यक्त तसं नसून हे कधीच आणि वास्तविक पाहता नष्ट होत नाही. पाहे पातरंग तरी होत जात, परी ते उदक ते अखंड पाण्यावर लाटा येतात आणि जातात, पण पाणी तसंच आहे ना. तसं जे अव्यक्त रूप परमात्मा आहे त्याच्यावरती सृष्टी व्यक्त अव्यक्त व्यक्त होत असते, पण हा तो मात्र नित्य तसाच्या तसा आहे. तुम्ही भूतभावी नाशत अविनाशी, असं जे अविनाशी तत्व आहे अर्जुना, ते तत्व मी आहे असं भगवान आपल्या स्वरूपाचा परिचय करून द्यायला लागलेले.
2: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला, श्लोक गायन केलं प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी आणि विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. आता

0: थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
2: संपर्क 87400304008.
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
4: अरुण नरखेडकर अनगर.
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87884014.
7: तंत्रशिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
8: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
7: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
8: संपर्क 97671704 आणि 97671705.
0: आता सोलापूर दिनांक.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
1: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
10: ऍडमिशनचं काम झालं.
1: आणि एवढी मोठी फी?
10: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
10: मोबाईल 90 96 222 325.
11: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी: सिबिल स्कोअर पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीयकृत बँकांना सूचना. पंढरपुरात आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांच्या जलद दर्शनासाठी VIP दर्शन बंद. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कामत यांची नियुक्ती. आणि IPLच्या क्रिकेट सामन्यात गुजरातकडून चेन्नईचा 89 धावांनी पराभव. आता घडामोडी विस्ताराने: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा, तसंच कृषी कर्जासाठी सिबिल स्कोअर विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतरानं येणार असल्यानं

जलयुक्त शिवारांची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार या संभ्रमावर पडदा टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसंच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचं कृषी क्षेत्रातील 80% कर्ज वितरणाचं उद्दिष्ट तातडीनं पूर्ण करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत. आषाढी यात्रा काळात पावसामुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गासह 65 एकरावर 22 ठिकाणी जर्मन हँगर्स पद्धतीचे मंडप उभारले जाणार आहेत. तसंच पंढरपूर शहर आणि परिसरात 15,000 मोबाईल टॉयलेट बसवले जाणार आहेत. वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करावं असे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी 61 सरकारी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान यात्रेत सहभागी 10 ते 15 लाख भाविकांना वेळेत जलदगतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं

शिवाजी विद्यापीठाचा पदभार डॉ राजनीश कामत स्वीकारणार आहेत। ते यापूर्वी मुंबईतल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत होते। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई मध्यवर्ती संस्थेच्या वतीनं दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून यात सोलापूरच्या रंगकर्मी सुनंदा शेंडगे यांना त्यांच्या रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या उल्लेखनीय आणि विधायक कार्यासाठी यावर्षीचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे। प्रख्यात नाटककार गोविंद बल्लाल देवल यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून 14 जून रोजी मुंबईत माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात दुपारी 4 वाजता या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक काल जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीला इंडस्ट्रीयल असोसिएशन, अक्कलकोट रोड आणि चिंचोळी एमआयडीसीचे सदस्य आणि अधिकारी तसंच महापालिका अधिकारी उपस्थित होते। औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर मुद्दे मांडण्यात आले, तर अक्कलकोट एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावरील लाईट या प्रमुख समस्यांकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आलं। वाढतं तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या संकल्पनेतून एक घर एक झाड या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात अक्कलकोट रोडवरल्या शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील बँकिंग वॉकिंग ट्रॅक इथं काल करण्यात आली। डॉ कोठे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचं सांगत वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं असं आवाहन केलं। एक घर एक झाड या उपक्रमातून शहरात 5,000 वृक्षरोपांचं मोफत वितरण करण्यात येणार असल्याचं डॉ कोठे यांनी यावेळी सांगितलं। तांत्रिक कारणामुळे रविवार 24 मे रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली। प्रवाशांनी आरक्षणासाठी भरलेली तिकिटाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून यावेळी सांगण्यात आलं। यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर।

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या 121व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार सोलापुरातल्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी चव्हाण यांना जाहीर झाला आहे. तर डॉ बाबूराव लाखे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेची निवड करण्यात आली आहे. येत्या 26 मे रोजी दुपारी 4 वाजता पुण्यातल्या बालगंधर्व सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल अशी माहिती साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी दिली. महानगरपालिका नगररचना विभागाकडून अनधिकृत बांधकाम पाडकामाची काल सोलापूर शहरात तिसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली. न्यायालयात प्रकरण नसलेले पण 96 बोगस बांधकामामध्ये असलेल्या मजरेवाडी परिसरातील सहारानगर इथल्या इमारती खालील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्यात आली. न्यायालयानं दिलेल्या 25 मे पर्यंतच्या स्थगिती आदेशानंतर पुन्हा जोमानं कारवाई सुरू होणार असल्याचं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसंच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कर्ज वितरणाची प्रगती, खाते उघडणीचे कामकाज आणि समितीनं बँकांसमोर ठेवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला. तसंच ज्या लाभार्थ्यांचं कर्ज नाकारलं जातं त्यांना बँकेने लेखी स्वरुपात नेमकं कारण कळवण्यात यावं असे निर्देशही देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर्व बँकांनी नेमून दिलेलं टार्गेट 100% पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं सांगितलं. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि निर्भय वातावरण मिळावं यासाठी प्रिसिजन कॅम्पसॉफ्ट लिमिटेडमध्ये काल पॉश कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. पुणे इथल्या कायदेतज्ञ श्रेया कालेकर यांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्यासोबत संवाद साधला आणि लैंगिक आणि मानसिक छळ याबाबत फरक काय असतो हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. यावेळी कंपनीतील महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात सोलापूर संघानं रत्नागिरी संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजय मिळवला. रत्नागिरीचा संघ प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 113 धावांवर सर्वबाद झाला. मात्र 114 धावांचं आव्हान सोलापूरच्या संघानं अवघ्या 19 षटकं आणि 5 चेंडूत 3

0: गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात काल गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. या विजयामुळे चेन्नईचा या हंगामातील प्रवास संपुष्टात आला. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना गुजरातनं 20 षटकात 4 गडी गमावून 229 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना चेन्नईचा संघ 13 षटक आणि 4 चेंडूत 140 धावांवर सर्वबाद झाला. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 40.9 दशांश तर किमान 27. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सिव्हिल स्कोअर पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या. मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीयकृत बँकांना सूचना. पंढरपुरात आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांच्या जलद दर्शनासाठी व्हीआयपी दर्शन बंद. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कामत यांची नियुक्ती. आणि आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात गुजरातकडून चेन्नईचा 89 धावांनी पराभव. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांक 7 संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87884014497.
7: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर. त्याचबरोबर प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर सुद्धा आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. आता ऐकूया कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, धान्य साठवणुकीमध्ये घातक असणाऱ्या सोंडे किडीबाबत काही माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. या किडीच्या नुकसानकारक अवस्था, किडीची ओळख आणि तिचं जीवनचक्र आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. सोंडे किडीची नुकसानकारक अवस्था म्हणजे अळी आणि प्रौढ अवस्था. या अवस्थामध्ये ती धान्याचं अधिक प्रमाणामध्ये नुकसान करते. या किडीचं जीवनचक्र हे अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार प्रमुख अवस्थांमध्ये चालतं. या किडीची अंडी ही अंडाकृती, सुरुवातीला पारदर्शक आणि पांढरी असून ती उबवण्यापूर्वी अपारदर्शक होतात. मादी किडीनं धान्यावर केलेल्या छिद्रामध्ये घातलेली अंडी ही साधारणत 6 ते 13 दिवस उबवतात. दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था. अळ्या पाय नसलेल्या लहान आणि जाडसर अशा असतात. रंग पिवळसर ते पांढरट असून पुढील भागामध्ये तपकिरी डोकं, कवच स्पष्ट दिसतं. तिसरी महत्वाची अवस्था म्हणजे कोश अवस्था. पूर्ण वाढ झालेली अळी ही दाण्याच्या आतच कोशावस्थेमध्ये जाते. कोश पांढरा ते पिवळसर रंगाचा असून त्याची सरासरी लांबी सुमारे 2.92 मिलीमीटर तर रुंदी 1.53 मिलीमीटर इतकी आढळते. कोशावस्था साधारणत 5 ते 10 दिवस टिकते. शेवटची आणि महत्वाची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था. घातक सोंडे किडीचे प्रौढ भुंगे गडद तपकिरी ते लालसर तपकिरी आणि लांबट आकाराचे असतात. पंखांच्या

कठीण आवरणावर चार केशरी ठिपके ही त्यांची प्रमुख ओळख आहे. नराची सोंड लहान आणि जाडसर तर मादीची सोंड लांब रुंद आणि गुळगुळीत असते. प्रौढ अवस्थेमध्ये मादी भुंगा 8 ते 18 दिवस तर नर भुंगा 6 ते 12 दिवस जगतो. त्या पद्धतीनं धान्य साठवणुकीतील घातक सोंडे कीड ही वेळीच ओळखून आपण तिचं नियंत्रण करणं महत्वाचं ठरतं. यामुळे संभाव्य नुकसान देखील टाळता येतं.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. याचं पुनःप्रसारण गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. याशिवाय बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि त्यानंतर कृषी रसायनांचा सुरक्षित वापर याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. तेव्हा नक्की ऐका गावकरी मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर. श्रोतेहो, आकाशवाणी आता केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. आकाशवाणी सोलापूरच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्ही कुठेही आणि केव्हाही नक्की घ्या. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडिया या नव्या प्रवासाचा. तेव्हा या आता ऐकूया कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम.
1: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आज आपण पिकावरच्या उपद्रवी कीटकांविषयी माहिती ऐकणार आहोत. पिकावर कीड म्हणून असणारे हे कीटक शेतकऱ्यांसाठी खूप त्रासदायक ठरतात. त्यातल्या पहिल्या कीटकाची माहिती ऐकूया. तो कीटक म्हणजे उसावरील तुडतुडे. यांचं सायंटिफिक नाव पॅरिला परप्युसिला. याला उसाचा खोडवेधी कीटक म्हणतात. उसाच्या पानावर उडणारे तुडतुडे भारतभर सगळीकडे सगळ्या उसाच्या शेतीत आढळतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातल्या उसाची नासाडी करणारे हे कीटक मग उसाबरोबरच गहू, बाजरी, मका, जवस, ओट्स, ज्वारी यांचं सुद्धा नुकसान करतात. उसावरचे तुडतुडे परप्युसिला हे पानांमधून फ्लोएमचा रस शोषून घेतात, ज्यामुळे पानं पिवळी पडतात आणि अखेर सुकून जातात. त्यांच्यातलं फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण कमी होतं, मग त्यामुळे अर्थातच फळांचं नुकसान होतं.

0: फ्लोएमचा रस शोषून घेतात, ज्यामुळे पानं पिवळी पडतात आणि अखेर सुकून जातात. त्यांच्यातलं फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण कमी होतं, मग त्यामुळे अर्थातच फळांचं नुकसान होतं. ते पानावर मधमाशी सोडतात, त्यावर काळी काजळीदार अशी बुरशी वाढते, त्यामुळे प्रकाश संश्लेषण थांबतं आणि मग उसाचं उत्पादन घटतं. उसाच्या मुळांना पोखरणारी आळीची एकमेव प्रजाती कोणती माहितीये? पॉलिओचा डिप्रेसला स्विनो. म्हणूनच हिला रूट बोरर किंवा रूटस्टॉक बोरर असं म्हणतात. उसामधले मृत हृदय म्हणजेच बोरर, याच्या हल्ल्यामुळं ऊस मका यांची वाढ खुंटते, ही पिकं पांढरी पडतात. अशा झालेल्या नुकसानाला उसातलं मृत हृदय असं म्हणतात. म्हणूनच मग उसाच्या लागवडीनंतर 5-6 महिन्यामध्ये नको असलेली त्याच्या तळाला वाळलेली पिवळी हिरवी रोगट पानं कचरा म्हणून काढून टाकली जातात. उसावरचा सगळ्यात गंभीर रोग याच किडीमुळे होऊ शकतो, त्याला गुमोसिस म्हणतात, ज्याला आपल्या बोलीभाषेत पानांची चाळण रोग असं सुद्धा म्हणतात. उसाच्या कचऱ्याला बगॅस म्हणतात. कागद उद्योग, कच्चा माल, जैव इंधन ह्यासाठी या बगॅसचा उपयोग केला जातो. उसावरच्या पायरीला किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक कीड नियंत्रकांचा सुद्धा वापर केला जातो. यामध्ये लेडी बीटल, परजीवी भुंगे यांचा समावेश आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात 38 वर साखर कारखानेत प्रति कारखाना 50 कोटी उत्पन्न साखरेचं होतं. आपल्याला 40 रुपये प्रति किलो साखर मिळवून देणाऱ्या पदार्थाचा शत्रू पायरीला, याला विसरून कसं चालेल बरं?
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

श्रोते, आज सकाळी 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, तर 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, 9:20 चला जाऊया ट्रेकिंगला या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करणार आहोत, तर 10:00 चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज साटी गल्ली सोलापूर.

0: रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
1: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
0: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
1: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ, सोलापूर.
0: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
1: मोबाईल 98 50 33 88 07.
2: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
1: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
2: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
1: अय्या खरंच?
2: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
3: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाउट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर. यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर. मोबाईल 98 22 79 85 38.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
0: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
5: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
6: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
5: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स करून.
6: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
7: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
8: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
9: मनोदय न्युरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
8: मोबाईल 7083069496. मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 98 60 110 130 किंवा 84 84 80 30 49.
10: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
11: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
10: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
11: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
10: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99 22 111 725.
11: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
12: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
13: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
12: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
14: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
0: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
14: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
15: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
8: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर, रामदासी, नांदेड.
16: स्थळ शुभराय महाराज मठ, सोलापूर. वेळ 4 PM ते 8 PM.

0: सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: नमो भगवते.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77 19 92 22 55.
8: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
9: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
8: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
9: संपर्क 83 798 64 555.
10: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र FM बँड 103.9 मेगाहर्ट्झ वर. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी.

एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये आज आपण हसरत जयपुरी यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गुमनाम या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकलं आणि हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान काही जाहिराती आणि संदेश.

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर।

0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉ राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोअरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं.

0: या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि जीसीसीसीटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉ राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या

0: अत्यंत कडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे वादरोगतज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉ राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:21 होत आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्ट देवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।

0: मान
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
1: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
0: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
1: संपर्क 87 88 46 14 97.
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: श्रुती होता आमच्या कार्यक्रमासंबंधीच एक निवेदन.
6: श्रुती हो 1843 विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो नक्की ऐका 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.
1: श्रोतेहो, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते, याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे, तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रुमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंग मध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ऍप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं राहणं

0: नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त दोन नाही तर तीनच माणसं त्या घरात राहिलेली आहे.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती. आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंग वरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा, तुलना सुरू होते मुलांच्या मध्ये, मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर.
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळे सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं तरी नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ऍपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच असं कोण, त्याचा इंटरेस्ट वाढला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर 5-5 तास, 7-7 तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे. कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो. अशीही काही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचं अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्याचं.
1: बरोबर.
0: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून
1: जातात.
0: अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलांच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या भांडकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इम्प्युरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाहीये. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरीमधून काढलेले फोटो होते आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत. परिणाम असा झाला, एके दिवशी त्याने सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा. ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळालं.
1: अच्छा.
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असतील तर ते फोटो पोस्ट करताना

0: खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये.
1: अच्छा,
0: आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, पण तू सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये.
1: अच्छा,
0: तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते.
1: अच्छा,
0: तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंटवरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो. एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूव्हीज आवडतात का, फायटिंगच्या मूव्ही आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूव्ही बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंटचे असतात, ते सगळं त्याच्यावर लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, तुला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगलं इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं असत आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात त्यावर त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातं किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो व्हिक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये व्हिक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील. कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट.

0: अच्छा
1: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
0: अच्छा.
1: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रानं तो कार्यक्रम सहक्षेपित केला. आमच्या कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन.
2: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
3: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम
4: खमंग रुचकर.
2: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही.
3: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
2: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
3: तर ऐकायला विसरू नका
4: खमंग रुचकर
3: दररोज सकाळी 9:15
2: ऐकत रहा आणि बनवत रहा
3: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
1: आकाशवाणी सोलापूर 7:40 झाली आहेत. आता ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: आज जी केस बघणार आहोत ती 45 वर्षांच्या गृहस्थांची आहे, ज्यांना 2 वर्षापासून डायबेटीस होता, पण आता त्यांना पायाला जळजळ व्हायला लागली होती आणि म्हणून चेकिंग केलं तर डायबेटिक न्यूरोपॅथीचं निदान केलं. आता खरं तर 2 वर्षापासून डायबेटीस आहे, मग इतक्या लवकर डायबेटिक न्यूरोपॅथी होण्यामागचं कारण काय आहे याबद्दल आज आपण बोलूयात.
7: कसं आहे माहितीये का, की एखाद्याला डायबेटीस झाला आणि मग पायाला जळजळ झाली की लगेच त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून टाकायचं. पण आता असे अनेक लोक आहेत की ज्यांना म्हणजे डायबेटीस नाहीये आणि तरी सुद्धा त्यांच्या पायाला जळजळ होते. म्हणजे या ग्रस्तांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर त्यांना आधीपासूनच पायाला जळजळ होत होती आणि नंतर डायबेटिक डिटेक्ट झाला. पण ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर सध्या कसं आहे की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जर का वाढलेला आहे म्हणजे आता याला कारण जर का बघितली तर म्हणजे आता आपण म्हणतो की गव्हाबद्दल भरपूर येतं, ग्लुटीन बद्दल, बरोबर, बरेच जण त्याबद्दल काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगत असतात. पण सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण की ग्रीन रिव्होल्युशन झालं, बरोबर, हरित क्रांती झाली, त्यावेळेला जे काही म्हणजे हायब्रिडायझेशन झालं, त्यावेळेला जे काही आता पूर्वीचा जो काही गहू होता आणि आताच्या गव्हामध्ये असलेलं ग्लुटीन हे वेगळं आहे पूर्णपणे.
6: अच्छा.
7: तर त्यामुळे ते जे काही ग्लुटीन आहे ते पचवण्याची तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये बऱ्याच जणांमध्ये. त्याच्यानंतर आपण जे काही पॅक फूड खातो ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेली असतात, आणि आता फूड इंडस्ट्री कसं करते की हेल्थचा विचार करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही अडिक्टिव्ह कसं व्हाल याच्यासाठी बरेचसे केमिकल्स वापरलेले असतात, त्यांनी सुद्धा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. अनेक गोष्टींमध्ये म्हणजे स्वीटनर्स खूप वापरलेले आहेत, त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येतो. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर का गोष्टी बघितल्या तर त्यांनी पचन आपलं काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला फक्त एवढंच माहिती आहे की बीट्वेल, पण खरं वास्तविक नर्व्ह हेल्थसाठी अनेक व्हिटॅमिन्स कामाला येतात. म्हणजे नुसतंच तुमचं बीट्वेल नाही तर बी1, बी2, बी6, बी9 या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या नर्व्ह

0: साठी कामाला येत असतात.
1: अच्छा.
0: आणि जर का यांचं पचनच जर का प्रॉपर झालेलं नसेल तर मात्र तुमची नर्व्हेल काय होते डॅमेज व्हायला लागते. नर्व्हस सिस्टीमच ओव्हरऑल डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि त्यातून खरं असं एक न्यूरोपॅथी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
1: ओके. श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025.
0: बघा, आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा सांगितलंय निदान परिवर्जनम, म्हणजे कारण काय आहे ते शोधा. बरोबर की नाही? म्हणजे मग तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये, म्हणजे आता जसं आपण गव्हाचं म्हणलं ग्लुटीन येत असेल, किंवा म्हणजे पॅक फूड येत असतील, किंवा म्हणजे तुम्ही जर का कुठली मेडिकेशन घेत असाल, म्हणजे ऍसिडिटीची मेडिकेशन तुम्ही कंटिन्युअस घेत असाल, डायबिटीकची मेडिकेशन घेत असाल, किंवा आणखी इतर काही मेडिकेशन पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं म्हणजे काय बी12 किंवा म्हणजे बी कॉम्प्लेक्सचं जे काही तुमचं ऍब्सॉर्प्शन आहे ते रिड्यूस होऊ शकतं, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा काय केल्या गेल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत. कारण कसं आहे की तुमचं पचन सुधारल्याशिवाय तिथे कामच होणार नाहीये. मग आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन सांगितलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजे तुमची भूक पण वाढली पाहिजे, किंवा म्हणजे गट बॅक्टेरियावर आजकाल बरंचसं काही येत आहे. बरोबर की नाही? म्हणजे मग तुमचे गट बॅक्टेरिया कसे रिपेअर केले जातील? पहिल्यांदा हे गट बॅक्टेरिया डॅमेज का झाले ते बघायला पाहिजेत, आणि मग ते गट बॅक्टेरिया रिपेअर करण्यासाठी मग आयुर्वेदामध्ये जर का म्हणजे फारच तिथे तुमचं जर का कफ तयार झालेला असेल तर वमन देणं असेल, समजा पित्त फार वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का म्हणजे ऍसिडिटीमुळे जर का तुम्हाला गट बॅक्टेरिया जर का सर्व्हाइव्ह होत नसतील तर विरेचन देणं असेल. कारण कसं आहे की टेम्पररी म्हणजे रिलीफसाठी मग बरेचसे मेडिसिन्स येतात. बरोबर ना? पण त्या टेम्पररी रिलीफ करून नंतर फ्युचर मध्ये पाय कापण्याची पाळी येऊ शकते. हे टाळायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484 05 1025 पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील, त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
7: नमस्कार.
4: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
7: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात.
4: हो.
7: पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10 इंची ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10 इंची ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात.

0: त्याच्यानंतर 13 इंची ताट किंवा 12 इंची ताट म्हटलं तर ते 650 ते 700 ग्रॅम पर्यंत येतं.
1: बरं,
0: आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
1: अच्छा,
0: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200 ते 1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6 ते 8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4 ते 4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
1: खरं
0: पण माझं म्हणणं लाडक्या

0: ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
1: खरंय.
0: पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही.
1: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
0: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठ्याले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅमपर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समई घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समई बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की
0: फुलपात्री वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत तुमच्याकडे.
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या त्यानंतर 6 फुलपात्री 12 चमचे म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
1: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता काही निवेदनं आमच्या कार्यक्रमासंबंधीची.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
2: आमच्या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतलं। आता लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया। संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: हिंदुस्तान ने पुलवामा आतंकी हमले के साजिशकर्ता की मौत का समाचार दिया है। पत्र लिखता है, पीओके में अज्ञात हमलावरों ने गोली मारकर ढेर किया, पुलवामा हमले का सूत्रधार मारा गया। अमर उजाला ने केंद्रीय मंत्रिपरिषद की अहम बैठक में लिए गए निर्णयों पर समाचार दिया है। सरकारी कामकाज में लेट लतीफी पर पीएम सख्त, मंत्रियों को तेजी से परिणाम देने का अल्टीमेटम, मंत्रालयों और नीति आयोग ने पेश की कार्ययोजना। 35 शहरों में रात का पारा 30 पार, दिल्ली में 14 साल का रिकॉर्ड टूटा, दैनिक भास्कर की सुर्खी है। पंजाब केसरी लिखता है, हीट स्ट्रोक का कहर, दो मरीज अस्पताल में भर्ती। नवभारत टाइम्स ने अपने संपादकीय पन्ने पर हंता वायरस पर लेख प्रकाशित किया है। शीर्षक है, वायरस कहीं आतंकी न बन जाए, कोरोना और हंता वायरस ने बढ़ाई तकनीकी विकास के गलत इस्तेमाल की चिंता। संपादक लिखता है, दुनिया को अब फिक्र सता रही है कि आने वाले दिनों में कहीं आतंकी संगठन वायरसों का इस्तेमाल न करने लगे।
1: धन्यवाद वैष्णवी। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नई दिल्ली में साइप्रस के राष्ट्रपति के साथ वार्ता करेंगे। नई दिल्ली में 1 जून को आयोजित होने वाला पहला अंतर्राष्ट्रीय बिग कैट अलायंस शिखर सम्मेलन स्थगित। रेलवे ने यात्रियों से सतर्क रहने और रेलवे परिसर में किसी भी संदिग्ध गतिविधि या व्यक्ति की सूचना तुरंत हेल्पलाइन नंबर 139 पर देने को कहा। पुलवामा आतंकी हमले के एक मास्टरमाइंड हमजा बुरहान को पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में अज्ञात हमलावरों ने मार गिराया। और आईपीएल क्रिकेट में गुजरात टाइटंस ने चेन्नई सुपर किंग्स को 89 रन से हराया। इसके साथ ही समाचार प्रभाग का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र। सकाळचे 8:15 वाजले आहेत।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
7: संपर्क 87884414.
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
2: आता ऐकूया टायनी ग्लॅन्ड्स इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
9: श्रोतेहो नमस्कार। टायनी ग्लॅन्ड्स इंडो क्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ
10: डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना।
9: डॉक्टर अमृता साठे नमस्कार।
11: नमस्कार
9: डॉक्टर। सध्या आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाबद्दल बोलतोय। मधुमेहाची ज्या वेळेला मुलांची चाचणी होती आणि त्यांना म्हणजे आपल्या लक्षात येतं की त्यांना डायबिटीसची शक्यता आहे किंवा झालेलं आहे, मग अशा वेळेला काय काय करावं लागतं? म्हणजे मोठ्यांना जसं साखर पूर्ण बंद केली जाते त्यांच्या आहारातून, गोड पदार्थ खायचा नाही, खाल्ला तर अगदी थोडासा खायचा, अशीच पथ्य त्यांच्यासाठी देखील असतात का?
11: तर लहान मुलं ही मोठ्यांचं लहान रूप नाहीयेत। लहान मुलांच्या गरजा, त्यांची वाढ हे खूप वेगळं आहे, कारण मोठे व्यक्ती हे पूर्णपणे विकास झालेले, वाढ झालेले असतात। त्यांच्यात आपण आहार जास्त घेतल्याने अजून काही विकास होणार नसतो, म्हणून आपण त्यांना पथ्य देतो आणि त्यांचा डायबिटीस वेगळा असतो जो पथ्य न पाळल्यामुळे जास्त झालेला असतो, म्हणून त्यांना पथ्याची गरज असते। लहान

0: मुलांमध्ये पथ्याची गरज असते पण त्याची मात्रा आणि त्याचं स्वरूप वेगळं होतं. लहान मुलांमध्ये मुख्य आपल्याला त्यांची ग्रोथ, त्यांचा विकास हा टार्गेट करायचा असतो की त्यांची ग्रोथ कुठेही स्थगित नाही व्हायला पाहिजे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतंच फिजिकल ग्रोथ नाही तर त्यांची सायकोलॉजी सुद्धा महत्वाची आहे. सध्याच्या काळात मेंटल डिसऑर्डर्स खूप वाढलेत. मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे वेडेपणा नाही पण डिप्रेशन, अँझायटी, लहान मुलांमध्ये जीव देण्याची टेंडन्सी, मग ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि आपली भावंड जे करतात ते आपण करू शकत नाही हे कोमळ वयात जर त्यांच्या मनात आलं तर त्याचं चुकीचं अर्थ निघून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तशीच त्यांची फिजिकल ग्रोथ पण कमी होऊ शकते म्हणून आपण त्यांना सहसा खूप स्ट्रिक्ट पथ्य देत नाही. आंब्याचा आता सीझन येणार आहे. जर आंबा घरी आणला तर एकतर जर आणायचा नसेल, बाळाला द्यायचा नसेल तर कुणीही नाही खायचा. पण हे चांगलं नाही, हे हेल्दी नाही. तर जर तुम्ही घरी आंबा आणलात तर अशा वेळेला बाळाला द्या आणि तुम्ही सुद्धा खा की ज्याच्या आधी बाळ इन्सुलिन घेणार आहे. इन्सुलिनचा डोस किंचित वाढवून जे आपल्याला डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे आपण आंबा खायचा, बाळाला आंबा खाऊ द्यायचा. लिमिटमध्ये दोघांनी खाल्ला तर सगळ्यांसाठी चांगलं आहे.
1: नक्कीच. श्रोतेहो, आपल्याही लहान मुलांमध्ये जर असा काही प्रॉब्लेम असेल तर आपण ताबडतोब लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकार तज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक जे आहे ते दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, आपण तिथे भेटू शकता. मोबाईल नंबर आहे 78 87 73 54 82, 7887735482.
2: डॉक्टर अमृता अश्विन साठे, आता हे सांगा
1: साखर म्हणजे पूर्ण बंद करावी लागते का त्यांची? तसं काही
0: नाही, अजिबात नाही.
1: कॉफी जर तो पित असेल बाळ
0: तर तो घेऊ शकतो कमी मात्रामध्ये. आपला एम हे आहे की पूर्ण फॅमिलीचं खाणं हेल्दी व्हायला पाहिजे. सगळ्यांनीच आता आपल्याकडे सवय असते एक कप चहाला 2-2.5 चमचे साखर, तसं न करता सगळ्यांनीच एक एक चमचा घेतला, हळूहळू कमी केला तर बाळ पण त्यातनं शिकेल.
1: नक्कीच. मग याच्यावरती उपचार कायमस्वरूपी घ्यावे लागतात का मधुमेहावरती, का हा मोठा झाल्यानंतर कमी होण्याची शक्यता असते?
0: नाही, कायमस्वरूपी त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जसं मोठ्यांमध्ये फक्त कुठला आजार पण आल्यावर सकाळ संध्याकाळ आपण एक मिक्स्टार्ड म्हणून इन्सुलिनचं इंजेक्शन देतो तसं मुलांमध्ये नाही. मुलांना दिवसाला 4 इंजेक्शन इन्सुलिनची जर घेतली तर त्यांना कुठलंच रिस्ट्रिक्शन आयुष्यात लागत नाही. म्हणजे काही सिलिब्रिटीज आपल्याला माहिती असतील, जसं सोनम कपूर आहे, हिरोईन आहे, आपल्याला ती आणि तिचे वडील अनिल कपूर माहिती आहेत, पण वयाच्या 6व्या वर्षापासून ती इन्सुलिनची इंजेक्शन घेते हे कोणालाही माहित नाही. तर जसं ती सगळं करू शकली, अगदी नावारूपाला येऊन मुलं बाळं होणं हे सुद्धा सगळं करू शकली जर इन्सुलिन घेतलं तर, तशीच आपल्या सगळ्यांची बाळं ज्यांना डायबिटीज आहे जर दिवसाला 4 डायबिटीज इन्सुलिनची इंजेक्शन घेतली तर पुढे कुठलंच आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही.
1: आपल्या मुलांमध्ये जर अशी मधुमेहाची लक्षणं आढळत असतील आणि जर दुर्दैवाने मधुमेह त्यांना डिटेक्ट झाला तर त्यांचे आयुष्यभर काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. या संदर्भात श्रोत्यांना जरी काही शंका असतील तरी श्रोत्यांनी डॉक्टर अमृता साठे यांचा टायनी ग्लँड एंडो क्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकार तज्ञ आहेत, तर आपण त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर अमृता साठे आज अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
3: टायनी ग्लँड्स इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकल्यानंतर आता ऐकूया BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात BRDS 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
4: नमस्कार.
1: धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल?
4: सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो त्या विद्यार्थ्याचं. योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे, आवड कसल्यात आहे त्याने केवायसी करून घ्यायला पाहिजे. आता केवायसी म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. केवायसी

0: ती म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि नीटच्या शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉईंग मेहंदी ह्या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहितच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20 हून जास्त करिअर डिसिप्लिन्स आहेत.
1: मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत?
0: डिझाईनमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला, तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे चौथं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे करिअर्स आहेत. ह्या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे.
1: AIचा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे, त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का?
0: 3 वर्षाखाली जेव्हा AI आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला एक बॉम्ब फोडलेला आहे आणि हे 3 वर्षाचं बाळ, त्याचे आतापर्यंत 1000 आणखी बाळ पण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून 5-6 वर्षाने हे AI किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईनचे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेव्हिअर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे AI पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं. कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स AI प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे.
1: कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला?
0: जे आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट्स आहेत. कोणताही प्रोडक्ट असेल तो त्याला डिझाईन लागते, व्हेकल्सला डिझाईन लागते, अॅनिमेशनमध्ये डिझाईन असते. UI UX युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये NID NIFT नाटा आणि IIT UCEE पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: माता, BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंग मध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, IIT होय IIT मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30 हून जास्त ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातल्या चांगल्या डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतं बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच मास्टर ऑफ डिझाईन ते कोणत्याही डिग्री किंवा पदवीधारक BA BCOM BSc BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत, भारतात पण आहेत परदेशात पण आहेत.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअरबद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार. याच माहितीचा दुसरा भाग आपण या नंतरच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.
2: BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता एक निवेदन.
3: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते?

सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

0: श्रोते, आज सकाळी 8:40 काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. 9:15 खमंग रुजकर हा कार्यक्रम आकाशवाणी सोलापूर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणात.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. क्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन

0: कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी आयबीसीए म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए सुरू करण्यात आलं असून आयबीसीएची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 6:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड एस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड एस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग

0: करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार, रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि लहान मुलांचा या सुट्टीमधला आवडता प्रकार म्हणजे एकतर खेळणं आणि दुसरं म्हणजे आईस्क्रीम खाणं. तेव्हा एक छान असं बालगीत आपण ऐकूया ज्यामध्ये आईस्क्रीमचा उल्लेख केलेला आहे आणि अतिशय गमतीशीर मजेशीर असं हे गाणं ऐकूया.

श्रोते हो, हे गाणं ऐकत असताना तुमच्याही डोळ्यासमोर आईस्क्रीमची झाडं नक्की झाली असतील. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता यानंतर शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. गौतम गिरीश यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर सुनील गावस्कर यांचा.

सुनील गावस्कर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गौतम गिरीश यांचं संगीत होतं. श्रोतेहो, सुनील गावस्कर यांचं गीत, यांनी गायलेलं गीत म्हटलं की आपल्याला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे गाणं नक्की आठवतं आणि आवडतं. पण त्यांनी गायलेलं आत्ताचं गाणं आपण ऐकलं ते एका मित्रानं दुसऱ्या मित्राला दिलेलं प्रोत्साहन, थकलेला खचलेला मित्र त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी या गीताचे शब्द खूप उपयोगी पडतात. शांताराम नांदगावकर यांचे हे शब्द होते. गौतम गिरीश यांचं संगीत होतं. मराठी गाणी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आता चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकूया. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं. वैशाली सामंत यांचा स्वर.

0: वैशाली सावंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अवधूत गुप्ते यांचं होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आणखीनही काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87-88-46-1497.
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: श्रोतेहो, आता एक लोकगीत ऐकूया. सदाशिव कामत यांचं हे लोकगीत मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं. गायला आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सदाशिव कामत यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेत्री सुशीलादेवी बापूराव पवार म्हणजेच वनमाला यांचा आहे जन्मदिन. वनमाला म्हटल्यानंतर श्यामची आई हा चित्रपट पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो. 22 मे 1915 साली ग्वाल्हेर इथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बापूराव पवार हे ग्वाल्हेरचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवी म्हणजेच वनमाला यांनी बीएची पदवी मिळवली, त्याचबरोबर बीटी अभ्यासक्रमासाठीही त्यांनी प्रवेश मिळवला होता. पुण्यातल्या आगरकर हायस्कूलमध्ये त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरीही केलेली होती. 1930 मध्ये व्ही शांताराम यांच्या आग्रहानं त्या चित्रपट दुनियेमध्ये उतरल्या आणि त्यांनी नाटक चित्रपट यामध्ये भूमिका करायला सुरुवात केली. नागभूषण नवकुमार आणि लच्छू महाराज यांच्याकडून त्यांनी नृत्याचं शिक्षण घेतलं, तर पंडित सदाशिवराव अमृत फुले, चम्मन खा आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी गायकीचं शिक्षण घेतलं. कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबियाचा विरोध पत्करून चित्रपट क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि 1940 साली लपंडाव या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं. 1941 सालच्या सिकंदर या चित्रपटानं त्या हिंदी चित्रपटात आल्या. त्यांच्याविषयी आणखीनही आपण जाणून घेऊया, पण आता आपण श्यामची आई या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं वसंत प्रभू यांचं गीत ऐकूया. वसंत देसाई यांचं संगीत.

श्रोतेहो, अभिनेत्री वनमाला यांच्याविषयी आपण जाणून घेतोय. आज आहे त्यांचा जन्मदिन. 1940 साली त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि वसंत सेना, बाईलवेडा, पायाची दासी अशा मराठी चित्रपटांमधून, तर आंख मिचोली, महाकवी कालिदास, हतीमताई, शरबती आंखे, पर्वत पे अपना डेरा या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला. साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई यावर

जल्हाद केशव अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट बनवला आणि त्यामध्ये श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारलेली होती. हा चित्रपट आणि त्यातली त्यांनी रंगवलेली आई ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना 1953 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला होता. चित्रपटाशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांमधूनही काम केलं. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशय कल्लोळ नाटकातली कृतिका, त्याचबरोबर लग्नाची बेडी या नाटकामध्ये रश्मी या भूमिकासुद्धा खूप लोकप्रिय झाल्या. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना व्ही शांताराम पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं. त्यांचा परतीचा प्रवास हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. वनमाला यांचं निधन झालं 29 मे 2007 साली, पण आज त्यांचा जन्मदिन. त्यांना विनम्र आदरांजली आणि श्यामची आई या चित्रपटातलंच त्यांच्यावर चित्रित झालेलं आशा भोसले यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत ऐकूया. वसंत देसाई यांचं संगीत.

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडीप,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कुळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत,
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझ तुमच प्रत्येकाच
1: सर्वांच गावकरी मंडळ।
2: श्रोतेहो, गावकरी मंडळ या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 सुरुवातीला बाजारभाव आणि कृषी सल्ला आपण जाणून घ्याल। त्यानंतर कृषी रसायनांचा सुरक्षित वापर याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। सादर करते डॉ सोमेश्वर पाटील। तेव्हा नक्की ऐका गावकरी मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर आज संध्याकाळी 7:30 सकाळचे 9:15 वाजत आहेत।
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
4: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
4: संपर्क 87 88 46 14 97।
2: आता ऐकूया खमंग रुचकर हा कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
7: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
8: श्रोते हो नमस्कार। खमंग रुचकरच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तेजश्री
9: आणि मी मृणाल
8: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। काय मृणालताई, कशी आहेस?
9: मस्त, छान।
8: मृणालताई, काल ना मी माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते आणि तिनं काल असली भन्नाट आमटी केली होती।
9: आमटी?
8: हो,
9: ती तर आपण नेहमीच करतो ग।
8: अगं, पण ही होती पंचरत्नी आमटी, पंचरत्नी डाळ असं तिनं मला सांगितलं।
9: बर, पंचरत्नी डाळ?
8: हो,
9: म्हणजे 5 डाळी होत्या का त्या?
8: करेक्ट, बरोबर। मग मी ना रेसिपी आणली तिच्याकडून, तुला सांगू का?
9: हो, नक्कीच सांग।
8: हा बघ, आता पाववाटी तूर डाळ, पाववाटी मूग, पाववाटी मसूर, उडीद आणि चण्याची डाळ, याच्या सगळ्याच्या डाळी घ्यायच्या, म्हणजे 5 डाळी घ्यायच्या।
9: 5 डाळी?
8: हा, तूर, मूग, मसूर, उडीद आणि चणा।
9: बर, ह्या सगळ्या पावपाववाटी।
8: पावपाववाटी मला आपण घ्यायचा 1 कांदा, आल्याचा तुकडा, 2 टोमॅटो, धनेपूड 2 चमचे, तिखट मीठ आणि आमचूर, बर का, आमचूर पावडर चवीनुसार, गरम मसाला 1 चमचा आणि लिंबाचा रस, हिंग, जिरं आणि सजवण्यासाठी हिरवीगार कोथिंबीर।
9: म्हणजे साहित्य आपण नेहमी करतो तसंच आहे, फक्त डाळी आपल्याला 5 घ्यायच्या आहेत। तरी सुद्धा मी साहित्य परत सांगते।
8: हो हो।
9: पाववाटी प्रत्येकी म्हणजे तूर, मूग, मसूर, उडीद आणि चण्याची डाळ ह्या पावपाववाटी आपल्याला घ्यायच्या आहेत।
8: हो।
9: त्याच्यानंतर 1 कांदा, थोडंसं आलं, 2 टोमॅटो, धणेपूड 2 चमचे, तिखट मीठ, आमचूर पावडर चवीनुसार घ्यायची आपल्याला, गरम मसाला 1 चमचा, लिंबाचा रस 1 चमचा, हिंग, जिरं आणि वरून घालायला आपल्याला कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही आपल्याला यात चिरून घालायची
8: आहे। बरोबर। आता बघ हा कृती काय आहे। आता ह्या सगळ्या ज्या डाळी आहेत ना, तिखट मीठ हळद घालून शिजवायच्या।
9: अच्छा, ह्या सगळ्यामध्ये हळद तिखट घालूनच आपल्याला शिजवून घ्यायचंय?
8: हा हा। आणि तिखट पण घालायचं? हा, आपण कसं नेहमी हळद आणि मीठ घालून शिजवतो,
9: हो,
8: तसं नाही, तिखट मीठ आणि हळद असं घालून शिजवायचं। मग साजूक तुपाची हिंग जिरं घालून फोडणी करायची। मग त्यातच बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, वाटून घेतलेलं आलं असं सगळं परतून घ्यायचं। आता त्यात डाळ घालण्यापूर्वी थोडंसं मीठ आणि

श्यामची आई या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: लिंबाचा रस घालायचा.
1: अच्छा.
0: हां, आणि मग त्याच्यात डाळ घालायची शिजलेली, चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि वरून हवं तर हिरव्या मिरच्या लांब लांब चिरून सजावटीसाठी थिंबीर पेरायची की झाली आपली डाळ तयार.
1: वा वा वा, म्हणजे तू सांगतीयस तेजश्री, पण हे छान असं शिती पंचरत्नी डाळ माझ्या समोर आली बरं का, मस्तपैकी लिंबाची फोड त्याच्यावर ठेवलेली आहे.
0: आणि सगळ्यात महत्वाचं, तुरीची आमटी किंवा मसुराची आमटी तर आपण नेहमीच करतो, पण याच्यामध्ये उडीद आणि चण्याची डाळ आणि त्याचा एक असा स्वाद इतका सुंदर येतो ना की अशी खावीच वाटते.
1: बरोबर, खूप छान हा आमटीचा प्रकार आहे पंचरत्नी डाळ.
0: हो, आज मी घरी गेलं ना की ही करणारच आहे बरं का, तुलाही थोडीशी पाठवून देईन
1: नक्कीच, आणि मीही करून पाहते, आपले श्रोतेही नक्की करून पाहतील. पण तेजश्री, घड्याळ दिसतंय का तुला, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते.
0: हो ना ग,
1: आपण पुढच्या भागात एका नवीन पदार्थासह भेटणार आहोतच.
0: तोपर्यंत मी तेजश्री
1: आणि मी मृणाल आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. आता 9:20:30 झाली आहेत. आता ही वेळ क्रमशः अभिवाचनाची.
6: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.

मित्रांनो, भारताच्या ईशान्य भागात नगाधिराज हिमालयाच्या कांगचेनजुंगा या शिखराच्या छायेत सिक्कीम हे भारतीय संघराज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान घटक राज्य वसलेलं आहे. 1975 साली सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात विलीन होण्याची इच्छा प्रकट केल्यामुळे सिक्कीम भारतीय संघराज्याचा भाग झाला. ईशान्य भारतात आसामचं खोरं आणि पर्वतीय प्रदेशातील राज्य एकमेकांना संलग्न आहेत, मात्र सिक्कीम आसामपासून भौगोलिकदृष्ट्या काहीसा तुटक आहे. हे राज्य तीन दिशांनी परराष्ट्रांनी वेढलेलं आहे. याच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट तर पूर्वेला भूतान आहे. दक्षिणेला पश्चिम बंगाल राज्याचा दार्जिलिंग कॅलिमपाँग हा विभाग आहे. या प्रदेशात पाऊस भरपूर पडतो. वर्षाऋतूचा काळ मे पासून ऑक्टोबरपर्यंत असतो. सिक्कीममध्ये बऱ्याच लहान मोठ्या नद्या आहेत, त्यामध्ये तिश्ता आणि रंगीत या दोन प्रमुख. तिश्ता नदी हिमालयात उगम पावून सिक्कीमच्या प्रदेशातून वाहत पश्चिम बंगालकडे वळते. तिचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. या दक्षिणवाहिनी नदीमुळे राज्याचं पूर्व सिक्कीम आणि पश्चिम सिक्कीम असं नैसर्गिक विभाजन झालेलं आहे. कांचनगंगा म्हणजेच कांगचेनजुंगा या हिमालयातील बर्फाच्छादित शिखराच्या छायेत सिक्कीमची भूमी आहे. या कांगचेनजुंगाचं मूळ नाव खांग छेन जोंग घा म्हणजेच पंचनिधींचा पर्वत असं आहे. कांगचेनजुंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. त्याची उंची आहे 28,168 फूट. सिक्कीमच्या चोहो बाजूला पर्वतमाला आणि घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये शाल, चीड, शिशम, धुप्पी, भूर्ज असे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. शिवाय विविध रंगांची आणि गंधांची फुलझाडंही विपुल आहेत. रोडोडेंड्रॉनची फुलं या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसतात. हंगामात पर्वतांच्या उतारावर आणि दऱ्यांमध्ये त्यांची शोभा आगळीच दिसते. या अपूर्व सृष्टी सौंदर्यामुळे सिक्कीमला हिमालयाचं उद्यान असंही म्हटलं जातं. नितांत रमणीय निसर्ग सौंदर्यामुळेच पर्यटकांचं ते आवडतं स्थळ आहे. सिक्कीमचा निसर्ग तुम्हाला रोमांचित करत नसेल तर कोणत्याही निसर्गरम्य परिसराला ते शक्य होणार नाही असं म्हटलं जातं. 6,000 फुटांपासून सुरू होऊन किमान 14,000 फूट उंचीपर्यंत पोचवणाऱ्या तिथल्या हाय अल्टिट्यूड ट्रेक्सचा थरारक अनुभव घेताना त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सिक्कीमच्या निसर्गसुंदर पर्वतरांगा या साहसी भटक्यांबरोबरच निसर्ग अभ्यासकांकरताही पर्वणी ठरतात.

बारसे रोडोडेंड्रॉन उद्यानातून जाणारा पदभ्रमण मार्ग हा रोडोडेंड्रॉन बरोबरच सिल्वर फर, मॅग्नोलिया, हेमलॉक यासारख्या वृक्षांनी गर्द असा आहे. शिवाय पार्श्वभूमीवर कांचनजुंगाचा रमणीय नजारा दिसतो. विसेक जातीच्या रोडोडेंड्रॉनच्या रंगबिरंगी फुलांनी बहरलेला बखीम ट्रेकचा परिसर काय, किंवा कांचनजुंगाचं जवळून दर्शन घडवणारा झोंगरी ट्रेक काय, निसर्गाचं अद्भूत दर्शन घडवणारे हे ट्रेक्स आहेत. सिक्कीममधले बहुतेक पदभ्रमण मार्ग असेच नितांत सुंदर आहेत. काही मार्ग पाहूया. मॉनेस्टिक ट्रेक याचा मार्ग असा आहे, पेमायांगत्से, सांगाचोलिंग, केचवोप्लरी, दुबडी, होंगरी, सिनॉन, ताशिडिंग ते रॅलॉंग. रोडोडेंड्रॉन ट्रेक नावानं परिचित असा ट्रेक नया बाजारपासून सुरू होऊन सोरेंग, बारसे, देंटॅम इथून पेमायांगत्से पर्यंत पोचतो. कांचनजुंगा ट्रेक जो आहे तो युक्सुमपासून सुरू होतो, बखीम, सोका, झोंगरी, थांगसिंग, लामुनी आणि गोयचला ग्लेशियरपर्यंत पोचतो. कोरोनेशन ट्रेक जो आहे तो रुमटेकपासून सुरू होतो, सँग, यांगयांग, रॅव्हँग, ताशिडिंग आणि युक्सोमा असा हिचा मार्ग आहे. खेडी ट्रेक आसाम लिंक्शेपासून सुरू होतो, पाशिंग तेंखा, चौरीखरका, बाटो, खेडी, सेलापास, डोबाटो, तलखरका, नुबॉंग आणि पासांग हा त्याचा मार्ग. शिंगलीला ट्रेक जो आहे तो उत्तरेपासून सुरू होऊन शेवाबुजुंग, ढोर, सिक्कीम पेगू, डफे भीर, गोमॅनथांग, थेशापला, बिगबारी, झोंगरी, चोका इथून युक्सोमला पोचतो. कोस्तुरी ओरार ट्रेक युक्सुमपासून सुरू होऊन झोंगरी, थेशापला, झोंगरी, चोका आणि युक्सोम असा आहे. समरटेक ट्रेक हा कोडोंगपासून सुरू होतो, डोक्शिंग, सेनखोंग, लेनचोक, समरटेक, पॅकचाँग, कुंगो या मार्गानं पुलिंगनी गुंगराम गंपो इथं पोचतो. रिंचेनपॉंग सोरेंग ट्रेक हा कालुक, रिंचेनपॉंग डाक बंगला, रिक्सुम गुंफा, कालुक आणि सोरेंग असा आहे. हिमालयन ट्रेक नामचेपासून सुरू होतो आणि तेडॉंग, दमथँग, रॅव्हॅग्ला, मिनम, भालेधुंगा, यांगयांग, सिचुथांग, बेरमॉईक, पारबिंग आणि नामचे असा जातो. तोशार लेक ट्रेक मांगन, नागसुक, सोहरधे, सोहर अनसोक, पातम, तोशार लेक, मयांग, काले, मांगन असा जातो. शेवाबुंजुंग ट्रेक हा उत्तरेपासून सुरू होऊन युक्सुमला पोचतो. मार्गात शेवाबुंजुंग, धुन सिक्कीमी मेघू, गोमाथांग, यांगसप, बिग बारीखोला, झोंगरी ही ठिकाणं येतात. मिनम हिल ट्रेक रॅम्बॉंग, मिनम, बॅलीडुंगा आणि रॅलॉंग असा जातो, तर तेंडोंग हिल ट्रेक डेंटॅम, तेंडोंग आणि नामचे असा आहे. फ्रेज पीक लामा वांगडेन आणि ब्रुमखांगसे अशा काही अतिउंचावरच्या शिखरांच्या चढाईकरता राज्याच्या गृहमंत्रालयाकडून आता परवानगी दिली जाते आहे. अर्थात त्याकरता आवश्यक बाबींची पूर्तता आपल्याला करावी लागते. त्यांची उंची साधारणपणे 5600 पासून 5800 मीटरपर्यंत आहे. वर्षातून साधारणपणे 10 मोहिमांना परवानगी दिली जाते, त्यामध्ये 6 विदेशी तर 4 देशी मोहिमा असतात. मे ते ऑक्टोबर हा कालावधी याकरता आदर्श समजला जातो. युक्सुम इथल्या हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे दिले जातात. या संस्थेच्या वतीनं 15 दिवसांचा कांचनजुंगा ट्रेकही आयोजित केला जातो. गंगटोकपासून अवघ्या 20 किलोमीटरवर आहे फॅम्बॉंग ल्हो अभयारण्य. त्याची उंची 1524 ते 2749 मीटरपर्यंत आहे आणि क्षेत्रफळ आहे 52 चौरस किलोमीटर. सिंगबा रोडोडेंड्रॉन अभयारण्य देखील गंगटोकपासून जवळ आहे. त्याची उंची 3048 पासून 4575 मीटरपर्यंत आहे तर क्षेत्रफळ 43 चौरस किलोमीटर. क्योंगनोसला अल्पाईन अरण्याची उंची 3293 ते 4116 मीटर आहे आणि क्षेत्रफळ 31 चौरस किलोमीटर. मिनम अभयारण्याचं क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर आहे तर बारसे रोडोडेंड्रॉन उद्यान 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेलं आहे. या बारसे रोडोडेंड्रॉन उद्यानाची उंची 2200 पासून 4100 मीटरपर्यंत जाते. राज्यातली ही अभयारण्य वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती निरीक्षकांची तीर्थच म्हटली पाहिजेत. कांचनजुंगा हे जगातलं 3रा क्रमांकाचं शिखर. साहजिकच या पर्वतशिखर परिसरातील कांचनजुंगा अभयारण्य हे जगातल्या काही अतिउंचावरच्या अभयारण्यांपैकी एक आहे. या सर्व अभयारण्यांमधून पदभ्रमण मार्ग आहेत. काही ठिकाणी याक किंवा जीप सफारीच्या सुविधा आहेत. सिक्कीमच्या जंगलांमध्ये हिमालयात सापडणारे चित्ते, काळ्या आणि भुऱ्या रंगाची अस्वलं

अंबर हरीण कस्तुरी मृग आणि वाघ प्रामुख्यानं आढळतात. कपोत बाबलर कुकू बुलबुल यासह जवळजवळ 550 जातीचे पक्षी तिथं दिसतात. गुलाबी पायांचा तिबेटी कावळा उत्तर सिक्कीमच्या जंगलात आढळतो. रोडोडेंड्रॉन आणि ऑर्चिड्स यांचे तर असंख्य नमुने पाहायला मिळतात. या अभयारण्यांच्या परिसरात काही छोटी मोठी पर्वतशिखरही आरोहकांना आव्हान देत उभी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर कांचनजुंगा अभयारण्यातील झेमू ग्लेशियर, मीनम अभयारण्यातील मीनम पीक वगैरे. साहसी पर्यटक अभयारण्याच्या फेरफटक्याबरोबरच अशा गिर्यारोहण मोहिमेचंही आयोजन करताना आपल्याला दिसतात.

मित्रांनो, आकाशात घर करणाऱ्या मेघांना देखील पृथ्वीवर घर करावंसं वाटलं आणि त्यांनी त्यासाठी भारताच्या नैऋत्येकडच्या खासी पर्वतावरचं शिलाँगचं पठार निवडलं असे कौतुकोद्गार मेघालयच्या बाबतीत काढले जातात. मेघालयचा बहुतांश भाग पर्वतीय आहे. तिथं गारो, खासी आणि जयंतिया या प्रसिद्ध टेकड्या आहेत. प्राकृतिकदृष्ट्या मेघालयचे तीन विभाग पडतात. दक्षिणेकडचा तीव्र उताराचा प्रदेश, मध्यवर्ती पठारी प्रदेश आणि उत्तरेकडच्या आसामच्या खोऱ्याकडचा काहीसा मंद उताराचा प्रदेश. या राज्यात पश्चिमेकडच्या मैदानी प्रदेशाकडून पूर्वेकडे प्रदेशाची उंची वाढत जाते. पश्चिमेकडच्या गारो टेकड्यांमध्ये असलेली 300 मीटर उंची पूर्वेकडे खासी टेकड्यांमध्ये 1800 मीटरपर्यंत वाढलेली दिसते. तिथून पूर्वेकडे असलेल्या जयंतिया टेकड्यांमध्ये प्रदेशाची उंची किंचित कमी झालेली आहे. राजधानी शिलाँग ही मध्यवर्ती पठारी प्रदेशात वसलेली आहे. शिलाँग पीक हे ठिकाणही याच भागात आहे. त्याची उंची आहे 1965 मीटर. या मध्यवर्ती पठारी प्रदेशाला शिलाँगचं पठार म्हणूनही ओळखलं जातं. पश्चिमेकडे गारो टेकड्यातील नोक्रेक हे राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. त्याची उंची आहे 1412 मीटर. मेघालयातल्या पर्वतीय आणि पठारी प्रदेशातून अनेक नद्या वाहतात. नद्या पर्वतीय प्रदेशांमधून आणि खडकाळ पात्रांमधून वाहत असल्यानं त्या द्रुतगती आहेत. त्यांच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी धबधबे आणि खळाळ निर्माण झालेले आहेत. राज्याच्या गारो हिल्स जिल्ह्यातून कृष्णाई म्हणजेच दायरिंग, काले म्हणजेच जिरा, भुगई म्हणजेच बुगी, निताई जिला दारेंग नावानं ओळखलं जातं आणि सोमेश्वरी म्हणजे सिमसंग या नद्या वाहतात, तर खासी हिल्स जिल्ह्यातून किन्शी, खी, उमत्र्यू, उमनगॉट, उमियाम माओफ्लाँग आणि उमियाम रव्वान या नद्या वाहतात. जयंतिया हिल्स जिल्ह्यातून कोपिली, मिंटेडू आणि मिनटांग या नद्या वाहतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे आणि ढग मेघालयच्या पर्वतीय प्रदेशात घुसतात. तिथल्या विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे बाष्पयुक्त वारे आणि ढग तिथेच अडवले जाऊन मेघालयची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते. म्हणूनच त्याला मेघालय, मेघांचं आलय असं नाव पडलंय. मेघालय हा जगातील सर्वात आर्द्र विभाग समजला जातो. तिथलं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 सेंटीमीटर ते 1270 सेंटीमीटर आहे. जगातील सर्वाधिक पर्जन्याची चेरापुंजी आणि मौसिनराम ही ठिकाणं याच राज्यात खासी टेकड्यांच्या उतारावर आहेत. या दोन ठिकाणांचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे 1300 सेंटीमीटर आणि 1800 सेंटीमीटर आहे. उत्तुंग गिरीशिखरांनी वेढलेल्या मेघालयला भारतीय हिमालयाचं एम्फी थिएटर म्हटलं जातं. अप्रतिम सुंदर धबधबे, नागमोडी वळणांनी खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि समृद्ध प्राणीजीवन हे या राज्यात सर्वत्र आढळतं. ही पार्श्वभूमी विचारात घेता या राज्यात साहसी पर्यटन विकासाला प्रचंड वाव आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. सद्यस्थितीत ट्रेकिंग, केव्हिंग, बायकिंग, कॅम्पिंग, अँगलिंग आणि बोटिंग इथं थोड्याफार प्रमाणात केलं जातं. मेघालयात 1-2 दिवसांच्या पदभ्रमण मोहिमांकरता नद्यांच्या किनाऱ्यानं घनदाट जंगलांमधून जाणारे अनेक नितांत रमणीय मार्ग आहेत. विलोई, उमनगी, मॉलिंगॉट, स्मिट यांचा परिसर अशा ट्रेक्स करता आदर्श आहे. याखेरीज लिव्हिंग रूट ब्रिज, किलँग रॉक हा 213 मीटर उंचीचा ग्रॅनाइट खडकांचा नैसर्गिक घुमट आहे. त्याखेरीज डेव्हिड स्कॉट ट्रेल या नावानं परिचित मॉफलाँगकडून बांगलादेश

0: कडे जाणारा मार्ग, शिवाय चेरापुंजी ते नुरसुला किंवा क्रँग ते नुरसुला मार्ग आणि मोईरंग परिसरातील काही छोट्या मार्गांवर ट्रेकिंग मोहिमा आयोजित केल्या जातात. खासी हिल्सच्या पश्चिमेकडच्या भागातील कमी उंचीच्या डोंगर रांगांमध्ये नवोदितांकरता आदर्श ट्रेक रूट्स आहेत. तिथल्या माथादर्शन पीकवरून आसामचं पठार आणि हिमालयाच्या दूरपर्यंतच्या पर्वतरांगा यांचं विहंगम दर्शन घडतं. पश्चिमेकडच्या गारो हिल्समधील नोक्रेक या राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंच शिखराकडे नेणारा ट्रेल याच भागातून सिजूपासून रोंगसू आणि पुढे बालपाक्रम राष्ट्रीय उद्यानाकडे जाणारा मार्ग, प्राचीन संस्कृतीचे अवशेष जपणाऱ्या जैंतिया हिल्स भागातील नरटियांगचा ट्रेक हे आणखी काही पर्यटक प्रिय ट्रेक्स. दक्षिण आशियातील सर्वाधिक खोल गुहा मेघालयात आहेत. जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात त्या आहेत. सिजू, सिंदई, मौसमाई, मौसिनराम इथल्या स्टॅलॅग्माइट आणि स्टॅलॅक्टाइटपासून बनलेल्या गुंफाची सफर इतिहासप्रेमींपासून भूगर्भशास्त्रज्ञांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे केव्हिंग हा मेघालय पर्यटनातील रोमांचक उपक्रम आहे.
1: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकलं.

0: क्रमशः अभिवाचन आपण ऐकलं आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87884-1497.
0: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 9:37 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज संगीतकार राम लक्ष्मण या जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा हे स्मृतिदिन. तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी गाणी आपण ऐकली आज के फनकार या कार्यक्रमात विविध भारतीवरून. पण आता आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली मराठी चित्रपट गीतं आपण ऐकणार आहोत.

0: देवता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. वंदना विटणकर यांचं, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, संगीत राम लक्ष्मण यांचं होतं.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोते हो, आज प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण यामधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा आहे स्मृतिदिन. तेव्हा त्यांच्याविषयीच थोडक्यात जाणून घेत त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चित्रलता या कार्यक्रमात ऐकत आहोत. विजय पाटील यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचे वडील आणि काका हे सुद्धा शास्त्रीय संगीतामध्ये प्रवीण होते. त्यांच्याकडूनच संगीताचा हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला. वडील आणि काका यांच्याकडूनच त्यांनी संगीताचं सुरुवातीचं शिक्षण घेतलं आणि उर्वरित शास्त्रीय संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर इथून त्यांनी पूर्ण केलं. आपल्या करिअरचा केंद्रबिंदू मुंबई राहावं यासाठी ते मुंबईला आले आणि तिथं एका ऑर्केस्ट्राची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता आपली माणसं या चित्रपटातलं गाणं ऐकूया. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात ही रचना शांता शेळके यांची.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSC सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: श्रोते हो, आज संगीतकार राम लक्ष्मण या जोडीतील लक्ष्मण यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांच्याविषयीच जाणून घेत त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकत आहोत। श्रोते हो, लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील हे मुंबईला आल्यानंतर त्यांनी तिथं एका ऑर्केस्ट्राची सुरुवात केली आणि अशाच एका या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्यावर पडली। मग दादा कोंडके यांना त्यांची गाणी आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या मराठी चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध करण्याची ऑफर त्यांना दिली। त्यावेळी संगीतकारांच्या जोड्या काम करत होत्या, त्यामुळे मग दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं नाव राम आणि विजय पाटील यांचं नाव लक्ष्मण असं नामकरण केलं आणि राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला। दादांनी 1974 साली पांडू हवालदार या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड केली आणि इथूनच त्यांचा म्हणजेच संगीतकार राम लक्ष्मण या जोडीचा प्रवास सुरू झाला। आता याच चित्रपटातलं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात। राजेश मुजुमदार यांची ही रचना, संगीतकार अर्थातच राम लक्ष्मण।

0: घर जावई या चित्रपटातलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळखी पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, पांडू हवालदार या चित्रपटाच्या यशानंतर तुमचं आमचं जमलं राम राम गंगाराम बोट लावीन तिथं गुदगुल्या आली अंगावर आपली माणसं हीच खरी दौलत दीड शहाणे लेख चाली सासरला देवता अशा अनेक मराठी चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिलं. हिंदीमध्येही त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. मैने प्यार किया हा चित्रपट तर आपल्या सगळ्यांना लगेचच लक्षात येतो. आता आपण ऐकणार आहोत राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत.

राम राम गंगाराम या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत राजेश मुजुमदार यांचं होतं. श्रोतेहो, मेलोडियस संगीत ही राम लक्ष्मण यांची खासियत होती. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशी गाणी देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. हिंदी, मराठी, भोजपुरी अशा 150 अधिक चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिलं. 2018 विजय पाटील यांना म्हणजेच लक्ष्मण यांना राज्य शासनाच्या लता मंगेशकर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 22 मे 2021 त्यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातल्या गीतानं आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. ही लावणी उषा मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत. राजेश मुजुमदार यांची

बोट लावीन तिथे गुदगुल्या या चित्रपटातली राजेश मुजुमदार यांची लावणी आपण ऐकली. उषा मंगेशकर यांच्या स्वरात संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. श्रोतेहो, संगीतकार राम लक्ष्मण या जोडीतील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेली काही मराठी चित्रपट गीतं आज चित्ररथ या कार्यक्रमात आपण ऐकली. हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आता ऐकूया सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98503388007.
4: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला एक बालगीत आपण ऐकूया.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
4: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट, आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
5: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता साधना सरगम यांनी गायलेले गीत ऐकूया।

0: साधना सरगम यांनी गायलेलं रमेश उबाळे यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर झिराडकर यांनी.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: संदीप खरे यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे।

0: वीवीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आता आपण ऐकलं आणि मराठी गाण्याच्या कार्यक्रमाची सांगता एका ढंगदार अशा लावणीनं आपण करणार आहोत. गुरु ठाकूर यांची ही लावणी प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलेली. निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपट फुलवंती.

प्रियंका बर्वे शरयू दाते आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची लावणी आपण ऐकली. फुलवंती या चित्रपटातली निलेश मोहरीर यांचं संगीत होतं. काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता काही जाहिरातींच्या प्रसारणानंतर हिंदी गाणी.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचा तयार मसाला।

0: किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसेच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
0: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
6: हिंदी गाण्याच्या कार्यक्रमात आता रेमो यांनी गायलेले एक पॉप गीत ऐकूया.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्माभरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर।
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
5: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
0: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
5: मोबाईल 93-72-707-100।
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
6: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
7: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
8: आता प्रदीप रॉय यांनी लिहिलेलं आणि गायलेलं गीत ऐकूया, राजू सिंग यांचं संगीत।

0: या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।
2: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे। निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड।
1: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर। वेळ दुपारी 4 ते रात्री 8। सर्वांना आग्रहाचं निमंत्रण। श्रोते हो आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयी। चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।
3: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर।
5: संपर्क 87 88 46 14 97।
6: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर।
7: मोबाईल 77 19 92 22 55।
8: आणि श्रोतेहो हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं देव कोहली यांचं गीत पौर्णिमा आणि अमित कुमार यांच्या स्वरात। चित्रपट बहारों की मंजिल।

पौर्णिमा आणि अमित कुमार यांनी गायलेलं बाहरुं की मंजिल या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजलेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 1 ते 5 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो. ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
3: आई ग, खूप दुखतय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतय.
4: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
2: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस गा?
1: काही नाही ग आजी, तिला सवयच नसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, मने सवयच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
2: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय? तुझ्या दादुड्याचं काम चक्क तू केलंस.
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एकट तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी. कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला. रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसं फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंस लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
3: आजी बघ ना गं कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
4: ए राहुल, गप्प बस बघू तू.
2: अग पण तिला झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
3: नाही गं आजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला. तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला.
4: गाई औषध लावू दे ना मला आधी तू.
3: गाजी खूप दुखतय ग.
1: पण रिया, पायरी सुटली कशी? नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
4: वा वा वा वा, लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून

0: झाली ती गोष्ट, म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
0: अगं रश्मी, तो म्हणतोय तिने एकदा तपासून घ्या की तिचे डोळे.
2: ए आजी, माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी. डोळ्याचं काय काढलं मध्येच? आई ग, खूप दुखतय ग.
0: अगं रश्मी, किती सुजलाय ग तिचा पाय.
3: हो ना,
0: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
0: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
3: हो.
1: मग तिने काय केलं आठवते त्या दिवशी?
3: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणतोय डोळे चेक करून घ्या.
2: अगं सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
3: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
2: हो ग, पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये. मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
3: छान,
2: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
0: अग भाई, असं झालं तर. तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पा आजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला. तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
3: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
0: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: अगं आजी, त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये का.
0: अगं बाई,
1: आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
0: अरे मोती बिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला, म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
3: हा अहो आई, किती खर्च आला?
0: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
3: आपल्या पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
0: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000 रुपये भरावे लागले.
3: असं कसं काय झालं बरं?
1: अगं आजी, तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहिती का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
0: म्हणजे काय रे राहुल?
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%, 20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
3: अच्छा.
0: अगं बाई, असं पण असतं.
1: हा, आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
3: बरं
1: असं आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
0: खरं की रे.
2: ए दादुड्या, तू हे काही इन्शुरन्सचं कौतुक सांगूच नकोस बघ. माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा. त्यांनी मोतीबिंदूचंच ऑपरेशन केलं, तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
3: अगं बाई,
1: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे? त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
2: मागच्याच तर वर्षी काढली होती.
1: मग बरोबर आहे ना. अगं आज पॉलिसी काढली लगेच उद्या ऑपरेशनला गेलं असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
2: म्हणजे
1: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
3: वेटिंग पिरियड?
1: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
3: बरोबर बरोबर.
1: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
3: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
1: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत, मोतीबिंदू काय एका दिवसात नाही ना होत.
3: हा बरोबर.
1: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचं वेटिंग पिरियड आहे, तर मग ते आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.

0: अच्छा
1: म्हणजे या आजोबांना एक रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
0: बरं बरं. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल अशी डिसीज असं म्हणू शकतो का आपण?
1: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
0: बरं.
2: म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो.
0: तसंच काही सर.
3: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिलं पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
0: हो ना आई. आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का.
2: आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी.
0: आहे की यांच्या कंपनीचा पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
1: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीच्या विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो, म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
3: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
1: हो अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरचं काय.
3: हा
1: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
3: खरंय रे.
1: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद, नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
3: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
2: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
3: हो मग.
2: हॉस्पिटल, औषधं, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
3: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बाप रे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
2: म्हणजे तिने आताही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
3: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती, एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो तू म्हणती ते खरंय बरं का, तिला पैशाचं टेन्शन आलं असतं. पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
0: अच्छा.
3: अगं पण एक गंमत झाली बरं का.
0: कसली गंमत?
3: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना दोन दोन पेशंट असतात तसे.
0: अच्छा.
3: हा तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
0: अगं बाई.
2: अय्या म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
0: कसला आराम, झोपेचं खोबरं नुसतं.
3: खरंय ग.
1: अगं आजी पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
3: नाही रे.
1: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
3: म्हणजे
1: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना.
3: हा हा.
1: मग त्यामुळे जे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
3: अगो बाई असं पण काही असते काय.
1: हो
3: पण
1: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळत रे हे तर नाहीच आपल्याला. मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहत ना.
3: हो
2: दादुड्या तुला बरीच माहिती दिसतीये.
1: अगं राजूचे बाबा आहेत ना ते इन्शुरन्स ऍडवायझर आहेत.
0: अच्छा, तो राजू तुझ्यासोबत बारावीला सोबत होता तो?
1: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
0: अच्छा.
1: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतल्या ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
3: खुरे. अरे राहुल पण तुझं बरंय बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे.
1: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमी तेलकट समोसे कचोरी असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
2: कधी कधी आठवड्यातून
1: तेवढं चालतंय. पण मी फिट आहे बुवा म्हणजे असं.
0: आणि मित्रांसोबत वाढदिवस

0: पिझ्झाला पार्टी करताना बाकी नाही खात.
1: आता हा बाहेर काय करतो
2: चालतं का? आता ती कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करता येत ना. एवढं कसं आहे की राग नको यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
0: बर.
2: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचं ओगस तो विमा.
1: बघा लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं कशी काळजी घ्यावी आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही असं का म्हणतोस रे?
2: राजी तू म्हणतेस ते ठीक आहे पण अजून माझ वयच काय ना म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग तेव्हाच तेव्हा बघू.
3: हो 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलच दुखतय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतय माझा पण पाय खूप दुखतोय.
2: मग बघ पहिलं तुझं दुखणं बघ माझं राहू दे.
0: अरे गमतीचा भाग सोडा खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीयेत. पण तुम्हाला आठवतं का रे मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमधला तो प्रमोद आहे ना तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला त्याचा ते विमा होता ना त्याचं वय तरी काय होतं बरं सांगा बरं.
2: आठवते आठवते हा.
1: पण मी काय म्हणते राहुल
2: काय
1: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे
2: ते पण आहे म्हणा.
1: आता यरियाचंच बघ तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चर पाणी टाकायला?
3: नाही
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
2: असतं.
1: किंवा तो प्रमोद त्याला माहिती असतं ऍक्सिडेंट होणार आहे तो फिरायला गेला असता का? नाही
2: गेला असता. अगं आजी त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
0: तेच म्हणतीये मी त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं.
2: ते
0: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा ताण तर कमी झाला ना त्याचा.
1: बरोबर. राहुल एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला. त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की
2: नाही? विम्याचं का?
0: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बरं का. हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात. त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
1: पटलं रश्मी तुझं अगदी पटलं बघ मला.
2: बरोबर आहे तुम्ही सर्व म्हणताय ते. पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
3: हो मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
0: हो ना तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
2: ए रिया शांत बस.
3: ए दादुड्या आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
0: ए राहुल
3: किती दुखतोय माझा पाय बघ बरं. भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय? माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी आधी. दुखतोय खूप.
0: अगं हो हो लावते ना तुला औषध लावते ना. थांब तू हलू नको बरं.
1: अगं रश्मी तिच्या काय मागे लागलीस? जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
0: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणत्या डब्यात?
1: पिवळी हळदी बघ घे त्याच्यातनं पटकन.
0: तरी तुम्ही व्यवस्थित डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी.
1: म्हणूनच सवय असावी.
3: ए आजी आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार?
2: अगरिया कसं माहिती का लोहे को काटता है लोहा.
1: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर म्हणून लावते घरी या.
2: हो हो आजी चांगला गरमच लेप लावर की एकदम असा गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
0: हो तिच्या चटक्यातून फायदाच होणार आहे बर का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल. पण मला काय वाटतं की तुलाही चटक्यांची गरज आहे.
2: आता मला कशासाठी चटके बरं? मी काय केलं तेव्हा?
1: अरे तुला परिस्थितीच कळत नाही. बाहेर राहून बघ जरा म्हणजे घरच्यांची घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल. आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
0: खरंय आई. मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे हळद व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
1: मग
2: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का की कल करे सो आज कर
0: आज करे सो अब
3: पल में परले होएगी

0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं,
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं,
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

मैत्रिणींनी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं। मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची। मैत्रिणींनो, सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय, या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो। तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट। याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू। यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकस वाफवूनही घेऊ शकतो। मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं। आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स

0: भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो, आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात. तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली आहे की महिलांना जाणून घेणं, आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनंच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: अगदी छान. अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिले परिस्थितीशी जगताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं, तर त्यामुळे माझी आई आणि माझी ताई या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई, आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं, आईनंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं, आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
0: अच्छा.
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले, त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडीमध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये जे टिकून आई आणि ते सगळं शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: ताई, मी जे काम करते जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
0: आणि ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीचं पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे, तर त्या खरोखर मनातून घाबरतात. पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आता आपण ज्या पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
0: अगदी अगदी. आणि तर ताई, घरगुती हिंसाचाराच्या ज्या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
1: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो

0: कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं, म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज, म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत.
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठेतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात, सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा, खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग आणि तिथे मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो. तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल, काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाच्या 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतं. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे आहेत, शारीरिक श्रम तिचे आहेत, पण तिचा त्या संपत्तीवर म्हण किंवा त्या पैशावर म्हण अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल, आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधनं होते त्यातनं ती बाहेर पडलीये, ते आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडे त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असतात तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेर जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायचं गरज पडलं तर माझ्या पात्राला माझ्या हक्काचे पैसे असावात. जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की म्हणजे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते, 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर
0: नाही मिळत त्याचा तिच्या कुटुंबामध्ये. आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं, तिला हातभार न लावणं, तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ती सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे हा जो तिचा मानसिक जो हे असतं धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणून मग ते काहीतरी चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, पण त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्तही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जातं, अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो याचं प्रमाण पण आहेच की मॅडम, आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसना त्यांचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं पण त्याचं म्हणजे संसार चालवणं हे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते
1: तिला सगळं.
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत

0: कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवतात. तर असे आहेत ना, माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं टांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि ताई, जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत, या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळे कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसंही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुटुंब म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉंट मारणं, मग ती घाबरते ना या सगळ्या परिस्थितीला. सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का? त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, किंवा आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणार अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणजे जुनी म्हणेन की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण, पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का, त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथे सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात मग त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं. मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं शेतकरी असेल तर, फवारणी करणं, नांगरट करणं, समज हे जे जड काम आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं.
0: हा लांछन लावलं जातं की हे असं का, मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि ताई जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय तर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
0: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो मग काय काम करतो महिला सक्षमीकरणाचं काम करतो, पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
1: अगदी
0: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे म्हणजे तिचा म्हणजे ती नवऱ्यावर असू दे मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही.

0: कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नेहमी माहेरच्या पोरांसाठी माहेरच्या म्हणजे 4 पैशा जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदाला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
1: अगदी अगदी. मग अनिताताई तुम्ही एवढं सगळं करतायत, महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतात, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
0: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं, महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना ती स्वतःसाठी विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडली तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कोणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, अशा महिलांनी काय करायचं, कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना, मॅडम धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
1: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या तर
0: याच्यामध्ये मॅडम जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही, पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी अशा सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
1: कुठलेही किंतु परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तिथेही तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
0: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते, पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे, कारण तिच्यावर कसं कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळ तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
1: अगदी अगदी.
0: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एकतर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते, पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस तिची जीव ओढताना होते ते खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकारली तर ती बाहेरचं काम
1: सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी सांभाळली,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळण्या इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समज ती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्धं लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस.

0: त्याची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. अनिताताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेला आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तर खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना.
0: नक्की ताई, हे काम करताना कसं होतं की

0: की ताई, हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे, कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो, पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटली की नाही, एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपली आणि ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कसं दूर होतं, आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही,
1: बापरे,
0: आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुलाधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं, आणि एवढं सगळं करून समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं, तिचं कवळं होय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसरत होती. मग तिने हे सगळं करत करत गेली, पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही, तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं,
1: बापरे,
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं, तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्याला एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरात. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशनपर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊन काहीच होणार नाही, माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी आणली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही, पण ती अशी एका कार्यक्रमात मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले, ही काय करू शकते, पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम. म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय,
1: अरे वा,
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: वा, किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिता ताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेलं यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: मला तर माझ्यासाठी प्रेरणा आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली तेव्हा ती जेव्हा घडवती ना इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं आणि तिला जर ते वाटलं की नाही बाबा हिचं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान, किती छान. अनिता ताई, हे वर्ष काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर

0: कारण कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासून इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडती तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कलागुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्याकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिचं स्वप्न येणार जगणं. त्याच्यामुळे तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्यांनी स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहती कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी. खूप छान अनिताताई, महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळामध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं, तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली। याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत। तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे। याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे। आयआरसीटीसी हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे।

याप्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना आयआरसीटीसी हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ईडीनं म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वेसेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वेसेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020च्या दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दीचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबरगमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांना

मधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जामबाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8 बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी एस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल

0: मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशननगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणीदरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: सराई ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची

0: माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी हैं. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल, डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल, डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभर

0: देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल, डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. यासंदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरु झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3र्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे तो कितने साल हो गए इसको चलाते हुए.
2: दीदी ये मम्मी करती थी, अब हम भी करने लगे हैं. दीदी इसे 10-12 साल से भी ज्यादा हो गए.
1: क्या बात है, बहुत अच्छी सी बात है. और आपके शहर में क्या चीज सबसे ज्यादा प्रसिद्ध है.
2: दीदी हमारे शहर में तो मतलब जो रामपुर की जो मशहूर चीज है वो है चाकू.
1: अच्छा अच्छा.
2: कहना चाहती हूँ जो लाइन आपके लिए, हम वो नहीं जो मतलब से याद किया करते हैं, हम वो नहीं जो रिश्तों से प्यार किया करते हैं. दीदी

0: शिंगवे ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवे ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवे ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: एफ एम बँड 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तारे जमीन पर या चित्रपटातील गीत.
1: ಚಕರಕಚೀಚಾಚೊ ಚಕಲೋ ರಂ ಗಂಡೋ ವಂಡೋ ಲಕರಕಟಂ ಅಕ್ಕೋ ಟಕ್ಕೋ ಇಡಿಗಿಡಿಗಿಡಿಗೋ ಇಡಿಪಾಯ್ ವಿಡಿಪಾಯ್ ಚಿಕ್ಕ ಚಕಚೋ ಗಿಲಿಗಿಲಿ ಮಲ್ ಸುಲು ಸುಲು ಮಲ್ ಮಕರಕ ಹುಕುಬುಕುರೆ ಟುಕುಬುಕುರೆ ಚಕಲಕ ಬಿಕ್ಕೋ ಚಿಕ್ಕೋ ಸಿಲಿ ಸಿಲಿ ಸಿಲಿಗೋ ಬಗಡದುಂ ಚಕಡದುಂ ಚಿಕ್ಕ ಚಕಚೋ

शान आमिर खान यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं, तारे जमीन पर या चित्रपटातलं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुपर 30 या चित्रपटातील अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत विशाल दादनल यांच्या आवाजामध्ये. या गाण्याला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

0: सुपर 30 या चित्रपटातील विशाल दादलानी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकलात. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.
0: स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि शेखर यांनी गायलेलं कुमार यांचं गीत.

0: सिम्बा या चित्रपटासाठी मिका सिंग, कुमार सानू, नेहा कक्कर यांनी गायलेलं शबीर अहमद यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: रावडी राठोड या चित्रपटातलं मिखा सिंग साजिद वाजिद यांनी गायलेलं समीर अंजान यांचं गीत आता आपण ऐकलं.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

आर राजकुमार या चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे। यानंतर ठीक 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा दिवस हा खास आहे, कारण आज जगभरात साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, म्हणजेच इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे. निसर्गानं आपल्याला दिलेली झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, नद्या, जंगल हीच आपल्या पृथ्वीची खरी श्रीमंती आहे. जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध सजीवांचं अस्तित्व आणि त्यांचं परस्परांशी असलेलं नातं. यावर्षीची अर्थात 2026 या दिवसाची थीम आहे हार्मोनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजेच निसर्गाशी सुसंवाद साधत विकास करणं.

मित्रांनो, आपल्या निसर्गात जसे विविध रंग आहेत तशाच आपल्या भारतीय संगीत विश्वातही अनेक सुरांचे रंग आहेत आणि त्या रंगांना आपल्या आवाजानं खुलवणाऱ्या एका महान गायिकेचा प्रवास आज आपण आपल्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत. तर आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सुरांची राणी म्हणल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या अफलातून संगीत प्रवासाबद्दल. चला तर मग सुरेल आठवणींच्या या सफरीला सुरुवात करूयात.

काय भन्नाट एनर्जी आहे ना या गाण्यात. आशाताईंनी आपल्या आवाजानं हिंदी चित्रपट संगीताला एक वेगळीच ओळख दिली आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगली या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते प्रसिद्ध अभिनेते आणि गायक दीनानाथ मंगेशकर. घरातूनच त्यांना संगीताचं वातावरण असल्यामुळे अगदी लहानपणापासून संगीताशी त्यांचं नातं जुळलं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खूप लहान वयात त्यांच्या खांद्यावर आली आणि तिथून सुरू झाला संघर्ष. पण हा संघर्षच पुढे एका दैदिप्यमान कारकिर्दीचा पाया ठरला आणि 1948 मध्ये त्यांनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं, सावन आया. त्या काळी लता मंगेशकर यांचं मोठं वर्चस्व होतं, पण आशाताईंनी देखील स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. कॅबरे, गझल, रोमॅन्टिक, पॉप, लोकसंगीत, कोणताही प्रकार असो, आशाताईंचा आवाज अगदी फिट. याचबरोबर ऐकूयात त्यांचं आणखी एक अजरा.

मित्रांनो, आत्ता ऐकलेलं गाणं म्हणजे तरुणाईचं एक वेगळंच प्रतीक बनलं होतं. आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांची जोडी तर हिंदी संगीत विश्वातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. आर डी बर्मन यांच्या प्रयोगशील संगीताला आशाताईंच्या आवाजाची भन्नाट अशी साथ मिळाली आणि मग काय, तयार झाली असंख्य सुपरहिट गाणी. ओ हसीना जुल्फोवाली, ये मेरा दिल, महबूबा महबूबा, चुरा लिया है तुमने, अशा कितीतरी गाणी आजही आपल्या प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये आहेत, हो की नाही? आणि विशेष म्हणजे आशाताईंनी केवळ हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, खट्याळपणा आणि भावनांची खोली हे सगळंच त्यांना वेगळं बनवतं. आता ऐकूयात प्रेमाच्या भावना अलगद व्यक्त करणारं हे एक

किती सुंदर शब्द आणि त्याहून सुंदर आशाताईंचा हा आवाज. मित्रांनो, आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं आहे. पण एवढ्या यशानंतरही त्यांचा स्वभाव अतिशय साधा आणि नम्र राहिला. गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाचीही खूप आवड होती. दुबई आणि कुवैतमध्ये त्यांच्या नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत. आशाताईंच्या कारकिर्दीचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला बदलतं ठेवलं. 90s त्यांनी AR रहमानसोबत देखील काम केलं आणि पुन्हा एकदा तरुणाईची फेवरेट गायिका बनल्या. याबरोबरच कार्यक्रमात ऐकूयात त्यांचं एक रोमॅन

वा, गझल असो किंवा कॅबरे, प्रत्येक शैलीमध्ये आशाताईंनी स्वतःचा ठसा उमटवलाय हे यावरून लक्षात येत आहे. उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या गायकीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातल्या प्रत्येक गाण्यात एक नजाकत, एक शालीनता जाणवते. मित्रांनो, कलाकार मोठा असतो तो फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे. आशा भोसले यांचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आणि याबरोबरच आता कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आपण वळत आहोत. तर जाता जाता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं हे एक धम्माल असं गाणं.

काय जबरदस्त स्टाईल होती ना आशाताईंच्या आवाजात. कोणतंही गाणं ऐकलं की आपण अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटतं आणि ते गाणं ऐकल्या ऐकल्या त्याचे बोल आपल्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया. जसे संगीतामध्ये वेगवेगळे सूर मिळून सुंदर मैफिल तयार होते, तसंच पृथ्वीवरील वेगवेगळे सजीव मिळून आपलं हे जग सुंदर बनवत असतात. म्हणूनच निसर्ग जपा, पर्यावरण जपा आणि आपल्या संस्कृतीसोबत आपल्या पृथ्वीचीही काळजी घ्या. आजच्या या युववाणी कार्यक्रमात आपण अनुभवला आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचा एक छोटासा भाग. याचबरोबर आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आजची गाणी ऐकल्याबरोबर तुम्हाला देखील फ्रेश वाटलं असेल आणि तुमचा मूड छान झाला असेल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच एका छानशा कार्यक्रमात वेगवेगळ्या गाण्यांबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: आकाश
1: एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884014497.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.

0: श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं वंदना विटणकरांचं गीत आता आपण ऐकलं.
1: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.

0: जीमा जीमा की चीनी माजी।
1: या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
2: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: सहा वाजून 30 मिनिटं झाली, आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात। तत्पूर्वी जाहिरात प्रसारण।
3: ताई नोकरी मिळाली।
4: अरे वा अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग।
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट।
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
3: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना।
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
4: अच्छा,
5: आरबीआय म्हणते
6: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
1: अल्ताफ राजा यांनी गायलेली कवाली आपण ऐकूयात।

1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: ते देखील ॲपने.
1: फसला, अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजीज नादान यांनी गायलेली हसरत रुमाणी यांची गझल. माफ करा, ही कव्वाली आहे.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
3: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं।
0: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दर्शन

वाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: गुणगुणाता हूँ मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
1: गीत गाता हूँ मैं, गुणगुणाता हूँ मैं।
2: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
6: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
7: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
6: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
7: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम।
6: संपर्क 87400304008।
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती। तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
8: लाहोटी सारी, चाटी गल्ली सोलापूर।
9: मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत। स्थळ डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सोलापूर। नाव नोंदणीसाठी संपर्क 98601103 किंवा 84848039।

0: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड.
1: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर. वेळ 4 ते 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87 88 46 14 97.
6: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
7: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
6: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
7: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला.

जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात

0: विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
5: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग।

0: मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ हा कार्यक्रम, सुरुवातीला कृषी सल्ला, त्यानंतर बाजारभाव आणि त्यानंतर कृषी रसायनांचं सुरक्षित वापर याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:15 मराठी चित्रपट संगीत, 8:45 आणि समाचार, संध्या 9:00 मराठी गाणी, 9:15 यावेळेत विविध भारतीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, तर रात्री 10 ते 11 यावेळेत गुजारिश हा कार्यक्रम। यासाठी शोले, दिवार, अमर अकबर अँथोनी, डॉन आणि कुर्बानी या 5 चित्रपटांची निवड केली आहे। रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। ही होती रुपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची। 7:15 आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
2: वृत्तविशेष

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15-20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँडमध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वेमध्ये नील अर्थव्यवस्था, इटलीमध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले। या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे युएईच्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि युएई दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल। 2015 पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा युएईचा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल। मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षर करणारा युएई हा पहिला देश होता। 2022 दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला सीईपीए म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली। आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत युएई धोरणात्मक संरक्षण भागीदारी झालेचा विस्तार। या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली, त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे। युएई कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजीच्या पुरवठ्याबाबतही करार झालाय। युएई हा भारतासाठी खनिज तेल आणि एलपीजीचा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळे हा करार अत्यंत महत्वाचा आहे। युएईनं 2027 फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाईपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि एलपीजी भरणं सोपं होईल। त्याच्याशिवाय युएईची तेल कंपनी अॅडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा

0: तब्बल 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल. त्याच्याशिवाय गुजरातच्या वाडीनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय. भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय. गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्यादृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स ही भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रुपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला, त्यातून गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमीकंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झाले त्याच्या भारतीय

0: कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे एमएसएमई ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं, याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि यूएईचे अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनीती आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही दोन देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल गोखले यांनी सांगितलं,
0: या दृष्टीने दोन बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय किंवा आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडंसं उच्चारायला अवघड असं नाव येते पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरातमधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफलास डाईक या धरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमीकंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो

0: याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे, म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह, सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 7:30 असली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 22 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55 381.
0: आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी 400 ते 600 रुपये, सफरचंद 8000 ते 25000, बीट 1200 ते 1800 रुपये, कारली 2000 ते 4000, वांगी 500 ते 2700 रुपये, कोबी 600 ते 1200, ढोबळी मिरची 2500 ते 4500 रुपये, गाजर 1200 ते 4500 रुपये, फ्लॉवर 530 ते 1400 रुपये, चिकू 1000 ते 2500 रुपये, गवार 2500 ते 5000, कोथिंबीर 600 ते 1200, काकडी 700 ते 4500 रुपये, लसूण सुका 4500 ते 15000 रुपये, घेवडा 4000, चाकवत 500 ते 900 रुपये, हरभरा 5750 रुपये, हिरवी मिरची 2000 ते 4000, पेरू 300 ते 1000 रुपये, जांभूळ 4000 ते 20000, कांदापात 800 ते 1000, करवंद 4000 ते 10000 रुपये, खरबूज 1000 ते 5000, भेंडी 1000 ते 3500 रुपये, लिंबू 1000 ते 8500 रुपये, आंबा 400 ते 1400 रुपये, आंबा लोकल 500 ते 3500 रुपये, मेथी 800 ते 1500 रुपये, कांदा 100 ते 1700, पपई 700 ते 1000 रुपये, डाळिंब 700 ते 1700 रुपये, माफ करा 17000 रुपये, बटाटा 1000 ते 1250 रुपये, राजगिरा 500 ते

700 रुपये, तांदूळ मसुरा 3,510 ते 6,985 रुपये, शिराळी दोडगा 1,500 ते 4,000, शेवपू 1,000 ते 1,400 रुपये, ज्वारी मालदंडी 2,700 ते 3,210 रुपये, सोयाबीन 6,010 ते 7,260, पालक 500 ते 800 रुपये, तांदुळजा 600 ते 700, टोमॅटो 400 ते 2,500 रुपये, कलिंगड लोकल 500 ते 1,300 रुपये आणि गहू शरबती 2,595 ते 3,990 रुपये. हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता कृषी सल्ला.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, धान्य साठवणुकीमध्ये घातक असणाऱ्या सोंडे किडीबाबत काही माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. या किडीच्या नुकसानकारक अवस्था, किडीची ओळख आणि तिचं जीवनचक्र आपण आजच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेऊया. सोंडे किडीची नुकसानकारक अवस्था म्हणजे अळी आणि प्रौढ अवस्था. या अवस्थामध्ये ती धान्याचं अधिक प्रमाणामध्ये नुकसान करते. या किडीचं जीवनचक्र हे अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या चार प्रमुख अवस्थांमध्ये चालतं. या किडीची अंडी ही अंडाकृती, सुरुवातीला पारदर्शक आणि पांढरी असून ती उबवण्यापूर्वी अपारदर्शक होतात. मादी किडीनं धान्यावर केलेल्या छिद्रामध्ये घातलेली अंडी ही साधारणत 6 ते 13 दिवस उबवतात. दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था. आळ्या पाय नसलेल्या लहान आणि जाडसर अशा असतात. रंग पिवळसर ते पांढरट असून पुढील भागामध्ये तपकिरी डोकं, कवच स्पष्ट दिसतं. तिसरी महत्वाची अवस्था म्हणजे कोश अवस्था. पूर्ण वाढ झालेली आळी ही दाण्याच्या आतच कोशावस्थेमध्ये जाते. कोश पांढरा ते पिवळसर रंगाचा असून त्याची सरासरी लांबी सुमारे 2.92 मिलीमीटर तर रुंदी 1.53 मिलीमीटर इतकी आढळते. कोशावस्था साधारणत 5 ते 10 दिवस टिकते. शेवटची आणि महत्वाची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था. घातक सोंडे किडीचे प्रौढ भुंगे गडद तपकिरी ते लालसर तपकिरी आणि लांबट आकाराचे असतात. पंखांच्या कठीण आवरणावर 4 केशरी ठिपके ही त्यांची प्रमुख ओळख आहे. नराची सोंड लहान आणि जाडसर तर मादीची सोंड लांब, रुंद आणि गुळगुळीत असते. प्रौढ अवस्थेमध्ये मादी भुंगा 8 ते 18 दिवस तर नर भुंगा 6 ते 12 दिवस जगतो. त्या पद्धतीनं धान्य साठवणुकीतील घातक सोंडे कीड ही वेळीच ओळखून आपण तिचं नियंत्रण करणं महत्वाचं ठरतं. यामुळं संभाव्य नुकसान देखील टाळता येतं.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता ऐकूया कृषी रसायनांचा सुरक्षित वापर याविषयी डॉक्टर पंकज मडावी यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. रोग आणि कीड नियंत्रणासाठी कृषी रसायनांचा सुरक्षित वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे याविषयी माहिती देण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील पीक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर पंकज मडावी आज आपल्यासोबत आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम डॉक्टर पंकजजी आपलं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: कीटकनाशकं असतील किंवा बुरशीनाशकं किंवा इतर कृषी रसायनं जी आपण आहेत ती खरेदी करताना कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे?
2: सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. तर आजच्या काळात फायदेशीर शेतीसाठी कृषी रसायनांचा, आता या कृषी रसायने जी आहेत कोणती आहेत, बुरशीनाशके आहेत, कीटकनाशके आहेत, जीवाणूनाशके आहेत, याचा वापर शेतकरी करतात. आता ही जी बुरशीनाशके किंवा कीटकनाशके आहेत पिकावर विविध रोग व कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जातात. परंतु हे जी कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा इतर रसायने आहेत याची खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. आता यामध्ये पहिलं जे आहे ते कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके किंवा बुरशीनाशके त्या त्या कीड व रोग नियंत्रणासाठी वापरावीत. त्याचबरोबर जी काही कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करतेवेळी त्याच्या डब्यावर किंवा पॅकेटावर त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, उत्पादनाची तारीख किंवा एक्सपायरी डेट, कालबाह्य तारीख ही आपल्याला पाहायला पाहिजे. आता हे जे कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करतेवेळी त्यासोबत मिळणारी जे निर्देश पुस्तिका आपल्याला पाहायला पाहिजे. त्याचबरोबर जे काही कीटकनाशके व बुरशीनाशके जी आहेत नेहमी सीलबंद डब्यामधलीच खरेदी करायला पाहिजे. त्यावर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे लेबल लावलेले असावे. त्याचबरोबर या ज्या रासायनिक घटक आहेत, जेवढे काही आपण कीटकनाशक किंवा बुरशीनाशक खरेदी करतो याचं काही

0: रासायनिक घटक पाहूनच आपल्याला हे कीटकनाशके किंवा बुरशीनाशके आपल्याला खरेदी केली पाहिजे.
1: बर, आता तुम्ही सांगितलं की ही कीटकनाशकं असतील किंवा बुरशीनाशकं जी आहेत ती खरेदी करताना डब्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. मग शेतकरी बांधवांनी डब्बा पाहत असताना त्यावर कोणत्या बाबी या लक्षपूर्वक पाहिल्या पाहिजे?
0: आता शेतकऱ्यांनी आता वेगवेगळे कलर त्या डब्यावर राहतात, यामध्ये डब्यावर जो लाल त्रिकोण आहे तो अतिशय विषारीपणा दर्शवतो.
1: बर,
0: जो पिवळा त्रिकोण आहे त्यापेक्षा कमी विषारीपणा दर्शवतो. जो निळा कलर आहे हा अतिशय कमी प्रमाणात विषारीपणा दर्शवतो. आणि जो हिरवा त्रिकोण आहे हा मानवास विषारी नाही हे दर्शवतो. हे जी कीटकनाशके बुरशीनाशके व जे कृषी रसायने आहेत हे खरेदी करण्यासाठी लहान मुलांना दुकानावर पाठवू नये.
1: बरोबर,
0: की जेणेकरून काही हानी होऊ नये, त्यामुळे दुकानदारांनाही ती लहान मुलांना विकू नये असे मी म्हणेन.
1: बर, मग अनेकदा आपण बघतो की कधी आपल्याला या रसायनांची गरज पडते त्यावेळी ती आपण खरेदी करतो, किंवा काही वेळा असंही होतं की अगोदरच ती आपण खरेदी करून ती साठवतो. तर अशा ज्या बाबी आहेत, मग यावेळी कृषी रसायनं जर साठवायचीच झाली तर साठवणुकीच्या वेळी काय दक्षता शेतकरी बांधवांना घेतली पाहिजे?
0: आता हे एक महत्वाचं प्रश्न तुम्ही विचारले सर. यामध्ये जे काही कृषी रसायने आहेत हे नेहमी थंड व कोरड्या जागी ठेवायला पाहिजे आणि उन्हापासून दूर कुलोत्पन्न ठिकाणी आपल्याला ठेवायला पाहिजे.
1: अच्छा,
0: ही जी काही बुरशीनाशके म्हणा किंवा कीटकनाशके म्हणा ही जी आहे ही नेहमी एकमेकांपासून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायची आहे.
1: बरं,
0: आणि जे काही कृषी संबंधित सर्व जे रसायने आहेत ते नेहमी स्वयंपाकघर तसेच पशुखाद्य किंवा चाऱ्यांपासून दूर ठेवायला पाहिजे.
1: बरोबर,
0: त्याचबरोबर ही जी रसायने नेहमी लहान मुलांपासून दूर ठेवायला पाहिजे. ही जी कृषी रसायने ही अदलून बदलून वेगवेगळ्या डब्यात किंवा बाटलीत ठेवायला नाही पाहिजे.
1: बर,
0: ते नेहमी त्यांच्या खरेदी केलेल्या मूळ डब्यातच साठवून ठेवायला पाहिजे की जेणेकरून काही हानी होऊ नये. ठीक आहे, तसेच तर डब्यातील जे लेबल निघाले जर असेल तर त्यावेळी काळजीपूर्वक मूळ व दुसरे लेबल त्या हाताने चिकटवून त्या आपल्याला हाताळायची आहे.
1: अच्छा,
0: आणि ही जी कृषी रसायने आहे ती गंज चढलेल्या डब्यात किंवा फुटलेल्या डब्यात आपल्याला साठवण करायची नाही आहे.
1: बर, आता हे झालं साठवणुकीबाबत, पण ज्यावेळी आपण या सर्व कृषी रसायनांचा वापर करतो तर तो वापर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी?
0: आता पहिलं तर जेवढे काही कीटकनाशक आहेत किंवा बुरशीनाशक आहेत हे लेबल क्लेम असायला पाहिजे पिकांची, आणि कीटकनाशकासोबत मिळणारे जे निर्देश पुस्तिके आहे किंवा डब्यावरील किंवा पाकिटावरील जी माहिती आहे ती आपल्याला वाचायला पाहिजे.
1: बर,
0: कारण की काय होतं, काय इन्ग्रेडियंट त्यामध्ये इन्ग्रेडियंट कोणता आहे, खरंच ते आहे का, या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांनी वाचायला पाहिजे की जेणेकरून याचा वापर चांगल्या पद्धतीने होईल. आणि दुसरं म्हणजे विद्यापीठानं शिफारस केलेला किंवा कृषी दर्शनी आपल्या विद्यापीठाची आहे किंवा एक ऑथेंटिक ठिकाण किंवा ICR आहे, याची ज्या शिफारशी शेतकऱ्यांनी घेताना हे
1: म्हणजे जी काही मात्रा आहे ती शिफारसीत मात्र.
0: हा हा हा, त्याचबरोबर जे काही स्प्रे पंप आहे किंवा डस्टर आहे याची नीट तपासणी करून त्यामध्ये काही खराबी असल्यास ती दुरुस्त करून घ्यावी, त्यामुळे कीटकनाशक किंवा जे काही कृषी रसायने आहेत आपल्या अंगावर पडणार नाही व त्याचा वापर करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत आणि नंतर त्याचा वापरासाठी आपल्याला उपयोग करणे गरजेचे आहे.
1: अच्छा,
0: त्याचबरोबर जे घरात वापरली जाणारी जी भांडी आहेत कीटकनाशके किंवा बुरशीनाशके किंवा इतर कृषी विषयक जे रसायन द्रावण करण्यासाठी कधी वापरायची आपल्याला नाही आहेत, जेणेकरून काही हानी होऊ नये म्हणून. ही जी कीटकनाशके किंवा बुरशीनाशके हाताने कधीही मिसळू नयेत त्यासाठी लाकडी काडीचा आपल्याला उपयोग करायचा आहे.
1: अच्छा,
0: आणि ही जी जे रसायने आहेत ते फवारणी करते वेळी कपड्यांना शक्य असेल तेवढे वेगळे ठेवायचे आहेत कपड्यापासून. तसेच काही गॉगल असेल किंवा चष्मा घालूनच याची फवारणी तुम्हाला करायची आहे, त्यामुळे डोळ्यांचे सुद्धा संरक्षण होईल. फवारणी झाल्यानंतर आपल्याला ही कपडे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायची आहेत.
1: बर, आता आपण सांगितलं की फवारणी वेळी सुद्धा काही दक्षता घेतली पाहिजे, पण हीच जी दक्षता आहे फवारणी वेळी घ्यायची ती आम्हाला थोडीशी विस्तृत मध्ये सांगा.
0: आता ही जी कीटकनाशके किंवा बुरशीनाशके आहेत यासाठी आपल्याला PPE किट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट
1: बर
0: ही मिळते बाजारामध्ये उपलब्ध आहे, ती लावूनच आपल्याला फवारणी करायची आहे.
1: अच्छा,
0: त्याचबरोबर जे काही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची विद्यापीठ शिफारसीनुसार मात्रा आहेत त्या मोजूनच आपल्याला टाकली पाहिजे, जेणेकरून काही जास्त जर जे कीटकनाशक बुरशीनाशकाचा जर मात्रा जास्त झाला तर काही स्कॉर्चिंग म्हणा किंवा पिकावर काही नुकसान पडू नये म्हणून ते जेवढ्या मात्रा आहेत तेवढ्याच त्याचं फवारणी करणे गरजेचे आहे.
1: बरं,
0: त्याचबरोबर जे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे द्रावण जे आहेत ते घरात किंवा जनावरांच्या गोठ्यात बनवू नये, तर ते शेतामध्ये किंवा उघड्या जागेमध्ये बनवावे.
1: बरं,
0: तसेच बनवले जे द्रावण आहे आपल्या हाताला किंवा शरीराच्या कोणत्या भागाला लागणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.
1: अच्छा,
0: आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जर फवारणी करते वेळी धूम्रपान किंवा जे काही पदार्थ खाऊ नये, तसेच जर गरज असेल तर जे काही हात आहे पाय आहे आपलं ते साबणाने स्वच्छ धुवून त्या ठिकाणी

0: जाऊन बसावे जिथे फवारणी चालू नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हे काही
1: म्हणजे एकंदरच फवारणी झाल्यानंतर आपली स्वतःची स्वयंस्वच्छता ही राखली पाहिजे आणि जिथं फवारणी तिथून दूर बसणं हे कधीही सुरक्षित आहे.
0: यस यस. त्याचबरोबर दुसरं जर म्हणजे आता सांगितलं की मी पीपीई किट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचं तुम्ही अवलंबन करावं. त्याचबरोबर जे नसेल तर स्वच्छ एखादं कापड तोंडाला बांधून तुम्ही किंवा गॉगल लावून त्याची तुम्ही फवारणी तुम्ही करू शकता की जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये म्हणा किंवा नाकामध्ये त्याचं काही थेंब जाणार नाहीत अशी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर जे हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये आणि शेतीमध्ये फवारणी ही हवेच्या उलट्या दिशेत पाठमोर राहून मागे मागे सरकत करावी जेणेकरून कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचे थेंब फवारणी करणाऱ्यावर अंगावर पडणार नाहीत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस सुरू असताना किंवा जोरदार वारे वाहत असताना शक्यतो फवारणी टाळणे गरजेचे आहे.
1: अच्छा.
0: पावसाळी वातावरण म्हणा किंवा कायम असल्यास फवारणीच्या वेळी रसायन सोबत चिकट द्रव्यांचा वापर हा करू नये. आणि हे जे काही तणनाशकचं झालं तणनाशक फवारणीसाठी वापरल्या जो पंप आहे कीटकनाशक बुरशीनाशक संजीवक आहेत या फवारणीसाठी आपल्याला वापरू नयेत जेणेकरून ते मिक्स होऊ नये आणि पिकांना नुकसान होऊ नये त्यामुळे हे अलग अलग वापरणे किंवा धुवून वापरायला पाहिजे.
1: म्हणजे कुठली कीड आहे कुठला रोग आहे किंवा पीक असेल तण असेल हे ज्या पद्धतीनं वेगवेगळे आहेत त्या पद्धतीनं शिफारसीतच वेगवेगळे रसायन आपल्याला वापरणं गरजेचं आहे.
0: यस यस यस.
1: मग तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं की कशा पद्धतीनं ही कृषी रसायनं साठवली पाहिजेत ती कशा पद्धतीनं वापरली पाहिजेत किंवा त्याची फवारणी कशा पद्धतीनं केली पाहिजे मग हे सर्व जर आमच्या शेतकरी बांधवांनी एकंदरीत हे सर्व सूत्र पाळलं किंवा या बाबी लक्षात ठेवल्या तर त्याचा काय फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे.
0: आता ज्या काही मी गोष्टी सांगितल्या शेतकऱ्यांनी कीटकनाशक बुरशीनाशक आणि इतर कृषी रसायनांचा वापर करताना जर लक्षात घेतल्यास या रसायनांचा योग्य वापर होऊन शेती खर्चात बचत होऊ शकते व त्यामुळे उत्पादनातही मोठी भर होईल. इतकेच नव्हे तर बरेचदा कृषी रसायनांमुळे होणारे जे अपघात आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येईल.
1: हो तर नक्कीच सर. आज आपण आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कीड असेल किंवा रोग असेल या नियंत्रणासाठी आपण जी कृषी रसायनं वापरतो त्याचा कशा पद्धतीनं सुरक्षित वापर केला पाहिजे याबाबतची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू सर.
2: कृषी रसायनांचा सुरक्षित वापर याविषयी डॉ पंकज मडावी यांच्याशी जयपाल केळकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकलात.
3: रसिक जनांना नम्र अभिवादन.

आराधी गीता आतापण ऐकत होतात. भरत मंडळी आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या गावकरी मंडळी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडी जवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98503388.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आजच छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरंच?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
6: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर. यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर. मोबाईल 98229585338.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
8: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
9: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
10: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
11: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
10: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
12: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
13: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
3: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192-22-55.
14: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
15: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल.
15: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
2: संपर्क 83-798-64-555.
16: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्रीचे 8 वाजता आहेत.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर

0: कडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: आकाशवाणी सोलापूर यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल

निरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमाभागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरु आहे, असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरु केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरु आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वनअधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरु आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 1 बाद 96 धावा झाल्या होत्या.

0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 104 MHz आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर. किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर. गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
4: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
5: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
5: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
4: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
5: संपर्क 87 88 46 14 97.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते, आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात.

0: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
1: मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

ईर्ष्या या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश कवळकरांचं गीत आत्ता आपण ऐकलं. या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
1: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू। मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
2: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
1: वायफाय आणि बसची सुविधा, गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा, SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण। आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा।
2: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105।

0: मोसंबी नारंगी या चित्रपटातली जगदीश केवडकरांची लावणी आता आपण ऐकली उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: नाव गाव इचार जा त्याला कसा चोरू.

श्रोतेहो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी शोले दिवार, अमर अकबर अँथनी, डॉन आणि कुरुबानी या पाच चित्रपटांची निवड केली आहे. श्रोत्यांनी याची नोंद घ्यायची. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी शोले दिवार, अमर अकबर अँथनी, डॉन आणि कुरुबानी या पाच चित्रपटांची निवड केली आहे.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 8:45 होतात आता समाचार संध्या. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: स्मार्ट बॉर्डर परियोजना शुरू करेगी। भारत ने ओडिशा के चांदीपुर में कम दूरी की बैलिस्टिक मिसाइल अग्निवन का सफल परीक्षण किया। भारत ने बाल टीकाकरण कार्यक्रम मजबूत करने के लिए अफगानिस्तान को 20 टन महत्वपूर्ण वैक्सीन सामग्री भेजी। क्वाड विदेश मंत्रियों की बैठक मंगलवार को नई दिल्ली में होगी। और आईपीएल क्रिकेट में सनराइजर्स हैदराबाद और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच मुकाबला जारी। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। रात्रीचे 9 वाजले आहेत।
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315156।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
6: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये। कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात। अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
3: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर।
2: मोबाईल 7083069496।
3: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स।
2: स्टाइलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
3: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
3: आजच भेट द्या नुरवी अँड JK असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
2: नुरवी अँड JK असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
1: श्रीदेव आता मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात।

0: शिंगवे ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवे ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी
0: शिंगवे ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये
3: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण आधुनिक सुविधा पौष्टिक आहार सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
3: संपर्क 87 88 46 14 97
4: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार
5: पण तू कसा ओळखलास
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
6: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर

FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत SMS वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. श्रोतेहो, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी शोले, दिवार, अमर अकबर अँथनी, डॉन आणि कुर्बानी या 5 चित्रपटांची निवड आजच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. तेव्हा या कार्यक्रमात जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती म्हणजेच 94 22 65 17 41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती आपल्याला SMS पाठवायचं आहे आणि या 5 पैकी तुमच्या पसंतीचं चित्रपटातलं गाणं, तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता. चला तर मग आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात.

शोले या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. मुकाम पोस्ट फुल चिंचोली तालुका पंढरपूरहून जाकीर मुलाणी, सुमया, सुभा, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, संपूर्ण मुलाणी परिवार, त्याचबरोबर श्रीशैल कुंभार, संपूर्ण कुंभार परिवार, हातूर तालुका दक्षिण सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसतं आहे. त्यानंतर वैशाली आमले, दिगंबर आमले, वारदचा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील आज गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर काही श्रोते आहेत महबूब मुलाणी आणि बासू मुलाणी यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. त्यानंतर बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा आयत फुलचिंचोलीहून यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर रजाक मुल्ला आहेत, सय्यद शेख, सैजन, साईनाज शेख, टिकेकरवाडी इथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. भगवान रामचंद्र भिलारी आहेत, तिसंगी पंढरपूरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर प्रकाश जैन आहेत, नांदेडचे श्रोते, यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे. नामदेव बाबर आहेत, सांगोल्याचे श्रोते. त्यानंतर समृद्धी, प्रमोद भालेराव आहेत, कुर्डूवाडी येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. बानू मुस्ताक, महेशभाई बेगमपूरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. राजेश, स्वाती, आदित्य खिस्ते पंढरपूरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर उषा, विठ्ठल, पूजा, प्रसाद, अंजिखाने, संपूर्ण अंजिखाने परिवार, हनुमाननगर, भवानीपेठ, सोलापूरचे हे श्रोते, विजयालक्ष्मी, राहुल, महाजन, श्रीनिधी, स्वस्ती, शिशा, देऊळगाव राजा, बुलढाण्याचे हे श्रोते आहेत. आणखीन काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. तुर्तास शोले या चित्रपटातील गाण्यासाठी इतक्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूयात.

गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आजच्या कार्यक्रमासाठी शोले, दिवार, अमर अकबर, अँथनी, डॉन आणि कुर्बानी या पाच चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 94-22-65-17-41 या आपल्या मोबाईल क्रमांकावरती आपल्याला तुमच्या पसंतीचं गाणं आम्हाला एसएमएस करायचंय तुमच्या संपूर्ण नावासह आणि पत्त्यासह. कार्यक्रमात यानंतर दिवार या चित्रपटातील गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. नितीन शामराव रणदिवे, दिलीपदादा पांडुरंग शितोळे, दीपक शितोळे, मुकाम पोष्ट येवती मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांच्यासमवेत आणखीन काही श्रोते आहेत: शामराव रणदिवे, शकुंतला, सुनीता रणदिवे, राजकुमार, धनंजय, सारिका, सुनील, अनिल, समस्त रणदिवे परिवार, येवती मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यानंतर

प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते, त्याने देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. काशीनाथ ऐवळे आहेत तीर्थ येथून, त्याने देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धाराम हिरेमठ आहेत मार्केट यार्ड सोलापूरचे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. संतोष खडसे सौ प्रियंका खडसे आहेत विदर्भ यवतमाळ येथून, विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर श्रीकांत कापसे आहेत राजेंद्र अरुण सिकंदर कापसे उषा कापसे टाकळे सिकंदर कापसे वस्ती मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. संतोष भंडारी आहेत श्रीनिवास भंडारी संध्या गायत्री गौरी समस्त भंडारी परिवार तुंगत पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. युनिस फडण आहेत टाकळी सिकंदर येथून मोहोळहून, त्यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते दिसत आहेत, नारायण गायकवाड पवन प्रणव राणी प्रांजली संतोष पवार प्राजक्ता पवार संपूर्ण गायकवाड आणि पवार परिवार लोणविरे तालुका सांगोलाचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर विजयालक्ष्मी राहुल महाजन श्रीनिधी स्वस्ती शिशा देऊळगाव राजा बुलढाण्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवली आहे. चांद मुल्ला रजाक मुल्ला सय्यद शेख शहनाज शेख टीके कारवाडी दक्षिण सोलापूरचे श्रोते. जाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार राजेंद्र शंकर माने आहेत बेंबळेहून, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर तिगाव तालुका वडवणी बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील रामदास बाळासाहेब कांचन कुशी वर्ता शिंपले साक्षी डेंबरे समस्त शिंपले परिवार तिगाव. शंकर नागनाथ कांबळे कांबळे परिवार भोगा उत्तर सोलापूर होणे यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवदास उघडे अपरिजित उघडे शिरगाव पंढरपूरचे श्रोते, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. शशिकला नरसिंह माळगे आहेत लष्कर सोलापूरहून,

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
0: क्या है।

श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

कार्यक्रमानंतर डॉन या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच वेळ त्यांनी पसंती कळवल्याचं दिसतंय. सिद्धार्थ नगर कुमठे सोलापूर येथून लखन गजदाने आहेत, साक्षी, अनिकेत, आदित्य, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदुबाई, रवी, समस्त गजदाने परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शंकर नागनाथ कांबळे आहेत, कांबळे परिवार, भोगाव तालुका, उत्तर सोलापूरचे हे श्रोते.

शशिकला नरसिंह माळगे आहेत लष्करहून. राजेंद्र शंकर माने भेंबळे माड्याहून यांनी आपली पसंती कळवली आहे. समाधान जाधव आहेत कोंडी उत्तर सोलापूर इथून. महादेव खोचरे भोयरे मोहोळचे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपले

0: पसंती कबूली आहे.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक हिरलो पान चबाए.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: कार्यक्रमात यानंतर शोले या चित्रपटातील दुसऱ्या गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रुती

पर संती कळवल्याचं दिसतंय. राजेंद्र शंकर माने आहेत चैताली, राजेंद्र माने बेंबळे माड्याचे हे श्रोते आहेत. विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार दयान कॉलेज भवानीपेठ सोलापूरचे हे श्रोते. त्यानंतर रेहान, सोमय्या, सादिक, मुस्तफा, कुरेशी परिवार मार्डी उत्तर सोलापूरहून. युनुस पठाण आहेत टाकळे सिकंदर मोहोळचे श्रोते. जॅकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचबरोबर महबूब मुलाणी आणि बासू मुलाणी पुलचिंचोलीहून, बाबू शेख, फरजाना, फवाद, अमायरा, आयत पुलचिंचोलीहून यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे. रजाक मुल्ला आहेत चांद मुल्ला, सय्यद शेख, शहनाज शेख टिकेकरवाडीचे हे श्रोते. स्वप्नील राजपूत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धार्थनगर कुमटे येथून लगन गजदाने, साक्षी, अनिकेत, आदित्य, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदुबाई, रवी, समस्त गजदाने परिवार यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. श्रीकांत कापसे आहेत, राजेंद्र, अरुण, सिकंदर, उषा, समस्त कापसे परिवार टाकळी सिकंदर मोहोळ येथून. शंकर नागनाथ कांबळे आहेत, कांबळे परिवार भोगाव उत्तर सोलापूरचे श्रोते. सिद्धाराम हिरेमठ आहेत मार्केट यार्ड सोलापूरहून. नवनाथ गुंड आहेत सावळेश्वर मोहोळचे हे श्रोते आहेत. समाधान जाधव आहेत तो कोंडी उत्तर सोलापूर येथून. विलासराव कोष्टी, हरिप्रसाद देवकर शिनवारपेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. प्रकाश जैन आहेत, हे नांदेडचे श्रोते आहेत. त्याचबरोबर काशीनाथ आयवळे तीर्थ दक्षिण सोलापूर येथून यांनी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत.

0: दहा वाजून 31 मिनिट असली आहेत.
1: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: आजच्या गुजारीशी या कार्यक्रमासाठी शोले दिवार, अमर अकबर अँथोनी डॉन आणि कुरुबानी या 5 चित्रपटांची निवड केली आहे.

अमर अकबर अँथनी या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवल्याचं दिसतंय. सोन्या बापू डांगे आहेत यांनी आपलं पत्ता मात्र कळवलेला नाही आहे. त्यानंतर शिवदास उघडे आहेत, अनुष्का उघडे, आदर्श उघडे, शिरगाव पंढरपूरचे श्रोते. त्याचबरोबर विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानी पेठ, सोलापूरचे श्रोते. वरद, संजय, विलास, स्वाती, सारफळे, समस्त सारफळे परिवार, पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिव येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. संगमित्र सिद्धांत क्षीरसागर आणि आठवले परिवार मोहोळ रेल्वे स्टेशन येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्याचबरोबर विजय कोळी आहेत, उच्चठाण मंगळवेड्याचे हे श्रोते. त्यानंतर लातूरहून श्रीशैल कुंभार यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर याच चित्रपटातील गाण्यासाठी युनिस पठाण, टाकळी सिकंदर मोहोळचे श्रोते आहेत. त्यानंतर संतोष कुमार नागणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, ते देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. महादेव खोचरे आहेत, भोरे मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यानंतर नितीन शामराव रणदिवे, दिलीप, दादा पांडुरंग शितोळे, दीपक शितोळे, मुकांपो श्रीयवती मोहोळचे हे श्रोते आहेत. त्याने देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. स्वप्नील राजपूत आहेत, वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूरचे श्रोते. समाधान जाधव आहेत, कोंडीचे श्रोते. नवनाथ गुंड सावळेश्वर मोहोळचे श्रोते.

1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून

0: इथल्या कला परंपरेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांची अद्भुत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
1: गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर कुर्बानी या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे। मंदाकिनी गायकवाड आहेत, स्वरा यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। शबीर जब्बार सय्यद मुकाम पोस्ट सावरगाव तुळजापूर धाराशिवचे श्रोते आहेत, हे म्हणत आहेत तापमान जरा जास्तच आहे, काळजी घ्या सर्वांनी। त्यानंतर भगवान रामचंद्र भिलारे आहेत, तिसंगी पंढरपूरचे श्रोते, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। वैशाली आमले, दिगंबर आमले सोलापूर वारदचाळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर आहेत शिवदास उघडे, अनुष्का आदर्श संपूर्ण उघडे परिवार शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत। त्यानंतर महादेव खोचरे तसेच संस्कार तुषार प्रणव प्रणाली रविशंकर रोहन आणि समस्त खोचरे परिवार भोयरे मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे। प्रकाश सुतार आहेत बनाचीवाडी राधानगरीहून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे। त्यानंतर हे कोण आहेत बरं, कार्तिक ऐवळे तीर्थचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली। विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवारपेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत। विष्णू मिस्किन मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर येथून। सिद्धाराम हिरेमठ आहेत मार्केट यार्ड सोलापूर येथून। त्यानंतर बालकिशन बालाजी ढगे, भाविका अंबिका ढगे, गोदूताई घरकुल कुंभारीचे हे श्रोते आहेत, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। त्यानंतर राजेंद्र शंकर माने, चैताली माने बेंबळे माड्याचे हे श्रोते आहेत। ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत।

0: La Uni. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

डॉन या चित्रपटातील गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी पसंती कळवल्याचं दिसतंय. शिवाजी सोनोळे, सविता, मनीषा, भाग्यश्री, वैभव, समस्त सोनोळे परिवार, भोसी परभणीचे हे श्रोते आहेत. त्यानंतर आहेत रेवणसिद्ध पाटील, रमजान फुलारी, मुकाम पोस्ट तीर्थ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. रमजान फुलारी. आणि त्यानंतर विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, सोलापूरचे हे श्रोते. त्यानंतर शिवदास ओघडे, अनुष्का, आदर्श ओघडे, शिरगाव, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील आज गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी, पंढरपूरचे श्रोते. वैशाली दिगंबर आंबले, वारचाळ, सोलापूरचे श्रोते. त्यानंतर यवतमाळ येथून संतोष खडसे, सौ प्रियंका खडसे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते. शब्बीर जब्बार सय्यद यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. शशिकला नरसिंह माळगे आहेत लष्करहून. त्यानंतर संजय वरत, विलास, स्वाती, सारफळे, समस्त सारफळे परिवार पवनरचे हे श्रोते आहेत. नवनाथ गुंड आहेत सावळेश्वरीतून. संस्कृती आठवले, समृद्धी भालेराव, मोहोळ स्टेशनहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर आणखीन काही राजेंद्र शंकर माने आहे, चैताली माने यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विजय कोळी उच्चट आणि मंगळवाड्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते दिसतात. सिद्धार्थ नगर कुमटे येथून लखन गजदाने, साक्षी, अनिकेत, आदित्य, प्रतीक्षा, दीक्षा, आर्यन, वर्षा, इंदुबाई, दत्ता, एमके, विठोबा, विठ्ठल शिंदे, रवी, प्रीतम, समस्त गजदाने परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत. उषा विठ्ठल, पूजा प्रसाद, अंजिखाने, अंजिखाने परिवार, हनुमाननगर, भवानीपेठ, सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. प्रकाश सुतार आहेत मनाची वडी. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

भरद्र श्रोते या गीताबरोबरच आजचा गुजारिश हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गुजारी शाळा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचं 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.